0: नमस्कार श्रोते हो, आकाशवाणी सिडनीच्या 98.5 मेगाहर्ट्स रेडिओ 2000 या केंद्रावर मी प्रीती पत्की आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते. आज आहे रविवार दिनांक 3 मे 2026 अर्थात वैशाख कृष्ण द्वितीया शके 1948. आपल्या आजच्या मुख्य कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रामध्ये आदिवासी आणि त्यांच्या मुलांचे जीवन सक्षम करण्यासाठी झटणारे ध्येयवादी कार्यकर्ते श्री जयवंत कोंडविलकर यांच्याशी संवाद साधतील श्री शरद कानिटकर. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रामध्ये चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात या मालिकेचा पुढचा भाग सादर होईल आणि सादरकर्ते आहेत श्री सदानंद केळकर आणि श्री दीनानाथ ओक. कार्यक्रमात पुढे जाण्याआधी आपण प्रथम ऐकूयात आपल्या प्रायोजकांचे संदेश, पुण्याहून प्रसारित होणाऱ्या मराठी बातम्या आणि एक गाणे. सर्व प्रायोजकांच्या आर्थिक सहाय्याबद्दल आकाशवाणी सिडनीतर्फे मनपूर्वक धन्यवाद.
1: या पोल्युशनवर सोल्युशन पाहिजे रे.
2: ग्रीन ऑस्ट्रेलियासाठी आपली जबाबदारी उचलायची आहे का? आता मग घरातच इलेक्ट्रिसिटी जनरेट करून वापर आणि एक्सेस ग्रीडला विकून टाक.
1: पण कसं?
2: आयका टेक्नॉलॉजीच्या मदतीनं फक्त $2800 मध्ये 6.6 किलोवॅटची सोलर सिस्टीम बसवून
1: मग इलेक्ट्रिसिटी बिल्स
2: 80% पर्यंत सेव्हिंग आणि सिस्टीम वर सबसिडी देखील.
1: तुमच्यासारखं माझ्या घराला होईल सूट.
2: अगं कस्टमाइज सोलर सिस्टीम हीच तर आयका टेक्नॉलॉजीची खासियत आहे ना.
1: आहेत तरी कोण हे आयका टेक्नॉलॉजी?
2: आपलीच माणसं संदीप चिखले आणि कुणाल भागवत. नंबर पण घे 0409707707. ईमेल info@ayk.com.au.

0: वर्षभराचा भार म्हणूनच आधी खात्री करा. घाईत निर्णय नका घेऊ. तपासणीशिवाय घर घेणं मोठी रिस्क हे लक्षात ठेवू. घरांच्या सर्व प्रकारच्या इन्स्पेक्शनचे वन स्टॉप सोल्युशन म्हणजेच आक्वा बिल्ड इन्स्पेक्शन. ते शोधतील मेजर मायनर आणि सेफ्टी डिफेक्ट फॉर शुअर. तुमचा निर्णय मग होईल व्हेरी स्मार्ट आणि क्लिअर. आणि हा तुमच्या हक्काचा मराठी माणूस 0430-583-588 ला फोन लावा आणि सर्जेरावांशी नक्की बोला. लक्षात ठेवा 0430-583-588.
1: तीनशे वर्षांच्या सुलतानी राजवटीच्या भयान काळरात्रीनंतर चारी पादशाह्या दबवून शिवाजी राजांनी महाराष्ट्रात भूमिपुत्रांचं स्वराज्य निर्माण केलं आणि एका शुभ मुहूर्तावर राजे सिंहासनाधीश्वर झाले. इंग्रजी कालगणनेनुसार हा दिवस होता 6 जून 1674. आणि आता पुन्हा 350 वर्षानंतर याच दिवशी म्हणजे शनिवार 6 जून 2026 रोजी सिडनीतल्या मराठी मंडळींच्या हृदय सिंहासनावर आरूढ होण्यासाठी येत आहेत महाराज द किंग. नेत्रदीपक नेपथ्य ढोल ताशासहित वाद्यवृंद आणि शेकडो कलाकारांच्या साक्षीनं चला आपणही या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होऊया.

0: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट राजा शिवाजी। आर्य एंटरटेनमेंट हा चित्रपट संपूर्ण ऑस्ट्रेलियामध्ये वितरित करत आहे। आकाशवाणी सिडनीच्या रसिक श्रोत्यांसाठी आर्य एंटरटेनमेंट एक खास भेट घेऊन येत आहे। आता मी आपणास दोन प्रश्न विचारणार आहे, त्याची त्वरित आणि अचूक उत्तरं देणाऱ्या दोन रसिक श्रोत्यांना कॅसल हिल रात्री 8:02 तिकीटं किंवा पॅरामेटा इथे 4:30 तिकीटं बक्षिसं म्हणून देण्यात येणार आहे। उत्तर पाठवण्यासाठी नंबर आहे 0469412502। प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या साली झाला? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या साली झाला? आणि दुसरा प्रश्न आहे, महाराजांनी अफझल खानाचा वध कोणत्या गडाच्या पायथ्याशी केला? महाराजांनी अफझल खानाचा वध कोणत्या गडाच्या पायथ्याशी केला? उत्तर पाठवण्यासाठी नंबर परत एकदा सांगते 0469412502। धन्यवाद।
1: शिकार जब तक नजरों के सामने है तीर चला देना चाहिए।
2: कल सिवा इस पिंजरे में होगा, जिंदा या मुर्दा।
3: ये हिंदवी स्वराज जवाब है ही तरश्रीं चेच्चा।
4: Watch Raja Shivaji, starring Ritesh Deshmukh, Sanjay Dutt, Abhishek Bachchan, and Vidya Balan. Releasing in cinemas on 1st May.

0: नमस्कार, आकाशवाणी सिडनीसाठी मी मंदार कुलकर्णी पुण्याहून बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अखेर विधान परिषदेवर नाहीतच, अंबादास दानवे यांना पाठवण्याचा निर्णय. उद्या जाहीर होणाऱ्या 4 राज्यांमधल्या निकालांबाबत उत्सुकता शिगेला. महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा. आणि महाराष्ट्रात तापमानाचा पारा वाढताच उष्माघातामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्येही वाढ. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची विधिमंडळातली कारकीर्द संपुष्टात आली आहे. त्यांची मुदत 9 मेला संपत आहे. त्यासाठी होणाऱ्या निवडणुकीत विरोधी पक्षांतर्फे फक्त एकाच नेत्याची निवड होऊ शकते. उद्धव ठाकरे यांनी स्वतः उभं न राहता त्यांचे निष्ठावंत अंबादास दानवे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे 2019 अचानक आलेल्या मुख्यमंत्री पदानंतर सुरू झालेली त्यांची विधिमंडळातली कारकीर्द आता संपली आहे. पुढच्या निवडणुकीच्या वेळी किंवा विधानसभेला उभे राहणार की नाही हे उद्धव ठाकरे यांनी अजून स्पष्ट केलेलं नाही. दुसरीकडे सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं अखेर झिशान सिद्दीकी यांना शेवटच्या क्षणी उमेदवारी दिली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेनं प्रहार संघटनेतून बच्चू कडू यांना शिवसेनेत घेऊन उमेदवारी दिली आहे. विधान परिषदेच्या माजी उपाध्यक्षा नीलम गोऱ्हे यांनाही पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. भाजपतर्फे सुनील कर्जतकर, प्रमोद जठार, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रज्ञा सातव यांची नावं आधीच जाहीर करण्यात आली आहेत. उद्या म्हणजे सोमवारी केरळ, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम ही 4 राज्य आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी होणार आहे. या निकालांबाबत उत्सुकता शिगेला पोचली आहे. केरळमध्ये काँग्रेसची सत्ता येण्याचा अंदाज आहे, तर आसाममध्ये भाजपची सत्ता कायम राहील असा अंदाज आहे. तमिळनाडूमध्ये अभिनेते विजय यांचा टीव्हीके पक्ष बाजी मारेल आणि तमिळनाडूत बऱ्याच काळानंतर द्रमुक आणि अण्णा द्रमुक वगळता तिसरा पक्ष सत्तेवर येईल असा अंदाज आहे. अण्णा द्रमुकनं त्या पक्षाशी युतीची आतापासूनच तयारी सुरू केली आहे. पश्चिम बंगालमध्ये मतदानोत्तर चाचण्यांमध्ये वेगवेगळी मतं आहेत. काहींनी ममता बॅनर्जी पुन्हा सत्तेवर येतील असं म्हटलं आहे, तर काहींनी भाजप मुसंडी मारेल असं म्हटलं आहे. महाराष्ट्रात शुक्रवारी महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुंबईत शिवाजी पार्क इथं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन करण्यात आलं. या निमित्तानं ठिकठिकाणी ध्वजवंदन, विविध स्पर्धा, संचलन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून शुक्रवारी मुंबई पुणे मिसिंग लिंकचंही उद्घाटन करण्यात आलं. या दिनाच्या मुहूर्तावर राष्ट्रीय जनगणनेच्या पहिल्या टप्प्याची महाराष्ट्रात सुरुवात झाली आहे. यात पहिल्यांदाच स्वगणनेचा ऐच्छिक पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. 16 मे ते 14 जून या कालावधीमध्ये घरं गणना करण्यासाठी जनगणना अधिकारी घरोघरी जाणार आहेत. अमेरिका इराण युद्धाचे ढग निवळण्याची स्थिती नसल्यामुळे कच्च्या तेलाचे वाढते भाव आणि त्यासाठी लागणारी अमेरिकी डॉलरची गरज यामुळे रुपयाला फटका बसला आहे. रुपयाच्या भावात घसरण होऊ लागली असून तो अमेरिकी डॉलरच्या तुलनेत गुरुवारी 95.20 विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. इराणमधलं युद्ध आणखी काळ सुरू राहिल्यास रुपया 98 जाऊ शकतो असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. गोविंदराव पवार आणि शारदा पवार यांच्या कोणत्याही नातवंडाविरोधात यापुढे कधीही निवडणूक लढवणार नाही अशी घोषणा खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी केली. बारामतीतली पुढची खासदारकीची निवडणूक जय पवार लढवतील अशी चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी केलेली घोषणा महत्वाची मानली जात आहे. महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा वाढत आहे. अकोला, अमरावती आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये पारा 44 ते 47 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचला आहे. इतर शहरांमध्येही कमाल तापमान 42 ते 43 अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचलं आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. उष्माघातामुळे मृत्यूंचंही प्रमाण वाढलं आहे. गेल्या महिन्याभरात महाराष्ट्रात उष्माघातामुळे 8 ते 10 जणांचा मृत्यू झाला आहे. अग्रलेख. एल निनोचा परिणाम आणि त्यामुळे सध्या उभ्या राहिलेल्या उष्णतेच्या आणि पाणी टंचाईच्या संकटावर सगळ्याच वर्तमानपत्रांनी अग्रलेख लिहिले आहेत. लोकमतनं सुपर एल निनोच्या उंबरठ्यावर, महाराष्ट्र टाइम्सनं नेमेची येते मग टंचाई, तर सकाळनं तपत्या झळा उन्हाच्या असे अग्रलेख लिहिले आहेत. आपमधले खासदार भाजपमध्ये गेल्याचा समाचार लोकसत्तानं आपपर भावाचा अंत या अग्रलेखामध्ये घेऊन दोन्ही पक्षांवर आसूड ओढले आहेत. मराठी जगतीबाबत सकाळनं मराठी बोलू कौतुके या अग्रलेखामध्ये मराठीला सोन्याचे दिवस यावेत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. आणि आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या निवडणुकीदरम्यान एका विक्रेत्याकडे जाऊन झारमुरी खाल्ल्यामुळे चर्चेची अक्षरशः भेळ झाली आहे. मोदींच्या भेटीपूर्वी गुप्तचर अधिकाऱ्यांनी तिथं सेंद्रिय टोमॅटो ठेवले होते का, पाणी निर्जंतुक करून ठेवलं होतं का, चिरमुरे हाय क्वालिटीचे असल्याची खात्री करून घेतली होती का, असे प्रश्न काहींनी उगीच विचारलेत. झारमुरीवाला नेमका ममता बॅनर्जी यांचा फॅन असता आणि तिखट जरा जास्त घालून दिलं असतं तर, अशीही एक शंका आहे. अर्थातच मोदी साहेबांनी सगळ्या फॅक्ट्स चेक करून घेतल्यानंतरच झारमुरीचा आस्वाद घेतला असणार या शंका नाही. बाकी मोदींच्या पावलावर पाऊल ठेवणारे देवेंद्र फडणवीस यांनी पुढच्या निवडणुकीत नागपुरी पोह्यांच्या स्टॉलला भेट देऊया अशी कल्पना गिरीश महाजन यांच्याकडे मांडली आहे आणि महाजन यांनी फडणवीसांना आवडतील अशा पोह्यांचे 50 स्टॉल्स आतापासूनच सुरूही करून ठेवायचा आदेश दिलाय. उद्धव ठाकरे यांना घरातून बाहेर पडून स्टॉलवर काहीतरी खाण्याची कल्पना अजिबात पसंत पडलेली नाहीये. मातोश्रीच्या बाहेरच आणि घरातूनच तयार केलेली भेळ ठेवावी आणि भेळ पे चर्चा ठेवावी आणि शक्यतो 5 मिनिटांच्या आत ती संपावी अशी बंधनं त्यांनी आत्तापासूनच घालून ठेवलीत. बाकी मोदींनी झारमुरी खाल्ल्यामुळं भाजपच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी ब्रेकफास्टमध्ये झारमुरीच खावी असा आदेश त्यांचे निष्ठावंत भाजप अध्यक्ष नितीन नवीन देणार नाहीत ना, अशी चिंता मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांना लागली आहे एवढं खरं. बरं तर मंडळी, भेटूया पुढच्या रविवारी. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार श्रोतेहो, आकाशवाणी सिडनीच्या आजच्या कार्यक्रमात मी शरद कानेटकर आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर भारताचा ईशान्य भाग म्हणजे मणिपूर या परिसरात पूर्व सीमा भूप्रदेश फुटीरवादी ज्वाळांमध्ये होरपळून निघत होता. प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत आदिवासी आणि त्यांच्या मुलांचे जीवन सक्षम करण्यासाठी ध्येयवादी कार्यकर्ते श्री जयवंत कोंडविलकर यांचा प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचा प्रवास जाणून घेणे हे आवश्यक वाटले. आकाशवाणी सिडनीसाठी त्यांनी मुद्दाम वेळ दिला याबद्दल प्रथम धन्यवाद. आणि आता गप्पांच्या माध्यमातून त्यांच्या वयाच्या 12 वर्षापासून हा प्रवास खडतर प्रवास जाणून घेऊया. प्रथम श्री जयवंतजी यांचे स्वागत करतो आणि लगेचच आपण गप्पांना सुरुवात करू. नमस्कार जयवंतजी, आणि तुमचं मी स्वागत करतो आकाशवाणी सिडनी वरती. तुमचा जरा परिचय करून देणार का, नेमकं तुमचं गाव, तुम्ही कुठं होतात आणि कशा पद्धतीने?
2: माझं पूर्ण नाव जयवंत गणपत कोंडविलकर, माझं गावाचं नाव जुवाठी, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी.
1: बर. आणि म्हणजे तिथंच तुमचा जन्म तिथं झाला आणि तिथलं काही बाल शिक्षण म्हणजे प्राथमिक शिक्षण काही झालं तिथं?
2: ते 4th पर्यंत माझं त्या गावात शिक्षण झालं.
1: बरोबर, 4th पर्यंत झालं आणि पुढे हायस्कूलला सुरुवात केली होती तिथं.
2: हा, तिथे नाही, तिथे पासून 6-7 किलोमीटर वरती नवीन हायस्कूल काढलं. त्या ठिकाणी पहिले भैयाजी काणे हे त्या ठिकाणी पहिले मुख्याध्यापक हायस्कूलचे, 5वीपासून शाळा तिथे सुरू झाली. आणि मग तिथे गावापासून 6-7 किलोमीटर असल्यामुळे आम्ही पायीच चालत त्या शाळेत मध्ये मी ऍडमिशन घेतली 5वीमध्ये. आणि तिथे 1970 सालची घटना आहे.
1: बर.
2: आणि मी ऍडमिशन घेतली 5वी मध्ये.
1: बर.
2: आणि तिथे 1970 सालची घटना आहे.
1: बर.

0: मध्ये ते राष्ट्रीय स्वयंसेवकांचे एक प्रचारक होते 8-9 वर्ष आणि त्यानंतर मग त्यांनी म्हटलं की संघातर्फे जास्त व्हाईट कॉलरचा भरणा असल्यामुळे तळागाळातल्या लोकांपर्यंत आपला संघ विचार पोचत नाहीये आणि म्हणून त्यांनी सांगितलं की त्याच्यासाठी काहीतरी काम केलं पाहिजे. ह्या विषयावरती परमपूजनीय गुरुजी गोळवलकर गुरुजी त्यांची दीर्घ चर्चा झाली. पण त्यावेळी त्यांनी असं सांगितलं की तेवढी सोपी गोष्ट नाहीये, संघटना बांधली पाहिजेत, कार्यकर्ते हवेत, पण आता ती स्थिती नाहीये. पण तू जर काय काम सुरू करत असेल तर नक्की कर, तू जे काम करशील ते संघाचं काम समजू आम्ही. मग आणि मग प्रचारकाचं काम सोडून त्यांनी प्रत्येक गावामध्ये एक वर्ष राहायचे ते. मग गावात राहणारा जो तरुण वर्ग आहे तो 10वी नापास आणि 12वी नापास त्यांनी त्यांना एकत्र करायचे, त्यांचे फॉर्म भरून घ्यायचे, त्यांच्या ट्युशन त्यांना द्यायचे आणि परीक्षेला बसवायचे, शाखा चालवायची आणि तिथल्या कार्यवाहाला सांगायचं की तू जबाबदारी आता घे, ते दुसऱ्या गावात जायचे. असं कर्नाटक, महाराष्ट्रातला अर्धा भाग आणि छत्तीसगडला गेले होते ते. ही 1768 ची गोष्ट आहे. 1768 ची गोष्ट. तिथे गुरुजींनी त्यांना सांगितलं की तू इकडे भटकतोय सारखा, तू इथे काय भटकू नको, नागा लोकांमध्ये भारतीयांना स्थान नाहीये, इतर प्रांतातल्या लोकांना तिथे गावामध्ये घेत नाही, तर तिथे तू जाऊन काही कर, तू जे काम करशील ते आम्ही संघाचं काम समजू. ते 71 साली निघून गेले तिकडे.
1: बरोबर.
0: निघून गेल्यानंतर जाण्या अगोदर ते माझ्या घरी आले गावामध्ये, जुवाटी गावामध्ये. आई वडिलांची परवानगी मागितली की मी जयवंतला घेऊन जातो म्हणून, त्याचं शिक्षण मी करतो, पण त्यांना हा फार लहान आहे, आम्ही काय पाठवणार नाही.
1: पण तुमचंच नाव कसं काय पाठवलं नाही भैयाजी पुढे? तुमचं नाव कसं काय? तुमचंच नाव कसं काय?
0: त्या गावामध्ये काय झालं, भारत पाकिस्तान युद्ध सुरू झालं त्यावेळी, ते शाळा शाळातून आपल्या भारताबद्दल आर्मीबद्दल असे व्याख्यान देत असत. एका व्याख्यान देत असताना मी त्या व्याख्यानामध्ये होतो आणि त्यावेळी त्यांनी विचारलं, आपल्या समोर आता मोठं आव्हान झालेलं आहे, सरहद्दी आपल्या सुरक्षित असतील, सरहद्दीवरती कार्य करणं फार आवश्यकता आहे, तिथे जर आपल्या मुलाने तिथे तरुणांनी भारतीयांनी काम केलं तर आपल्या सीमा ह्या भक्कम राहतील आणि शत्रूपासून त्याचा करता येईल, आपलं संरक्षण करता येईल.
1: बरोबर.
0: आणि म्हणून माझ्या बरोबर मी सरहद्दीवरती कार्य करायला जातोय, कुणी आहे का मुलगा तिकडे येऊन शिक्षण आणि कार्य करायचं, तर कुणी हात वरती केला नाही, अनपेक्षित माझा हात वरती गेला. हा, तर ते त्यांनी हेरलं, त्यांनी हेरलं आणि म्हणून ते मग माझ्या आई वडिलांकडे आले आणि विचारले, मी जयवंतला घेऊन जातो. तिथे गेल्यानंतर तिथे भयानक परिस्थिती बघून मी सुद्धा घाबरलो ना. पण भैयाजी कानेंचं व्यक्तिमत्व असं होतं की समजा एखाद्याला जरी आजारी मनुष्य असला तरी ते बोलत राहिले तर त्याला प्रेरणा मिळायची, असं त्यांचं व्यक्तिमत्व होत.
1: बरोबर.
0: आणि प्रत्येक गोष्ट समजून सांगायचे आणि त्याला लॉजिक असायचं आणि ते भावलं जास्त मला. आणि आपल्याला वाटलं की रात्रंदिवस आपलं सैन्य सरहद्दीवरती काम करतय तर आपला स्वा काहीतरी खारीचा वाटा असावा त्याच्यामध्ये.
1: बरोबर.
0: ते असं मनात यायचं. पण तिथे मग झाल्यानंतर 2-2.5 वर्ष झाल्यानंतर भैयाजींना वाटलं की इथे काय कार्यच करता येत नाही आपल्याला, सगळे पाश्चात्य विचाराचे लोक असल्यामुळे आपला विचार सांगायला, भारतीयाबद्दल विचार सांगायला ते काय ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसत. ते म्हणत 2-2.5 वर्ष फुकट गेली, काही करता येत नाही, काय करायचं. मग त्यांनी माझं रुटीन बदललं, माझं रुटीन बदललं. ते असं बदललं की विद्यार्थी कसा असतो गावामध्ये, सकाळी लवकर उठणार, व्यायाम करणार, सूर्यनमस्कार घालणार, अभ्यास करणार, मदत करणार, स्वतःसाठी जंगलातून लाकडं आणणार वगैरे. त्यांनी दिनचर्या बघितली तर गावातल्या लोकांना आश्चर्य वाटलं, अरे आमची मुलं उडान टप्पू सारखी इकडे तिकडे फिरतात, हा विद्यार्थी बघा कसा चांगला प्रामाणिकपणे काम करतोय. मग ते सगळे गावकरी मंडळी त्यांच्याकडे आले, त्यांना की जेवण सारखा मुलांना बनवा तुम्ही, ही त्यांनी काळी ओळखली. तर म्हणजे इथे संध्या आहे आपल्याला काम करायला. त्यांनी म्हटलं तुमच्या मुलांना सुधारायचं असेल तर तुमच्यापासून दूर नेवा लागेल, तर मी त्यांना महाराष्ट्रात घेऊन जातो आणि सुधारतो, पण ते काय पाठवायला तयार होईना, तयार होईना. मग त्यांनी सांगितले की आम्हाला त्यांच्या एवढ्या लांब जायचं, महाराष्ट्र कुठे आहे आम्हाला माहिती नाहीये, आम्हाला माहिती गॅरंटी आहे मुलांच्या बद्दल. त्यांनी 10-12 मुलं मला निवडली आणि

0: घेऊन जातो, तुम्ही म्हणा आम्ही 10-12 मुलं पाठवायला तयार आहोत, पण आम्हाला गॅरंटी द्या. म्हणजे काय गॅरंटी हवी तुम्हाला? तर तुमचा मुलगा आमच्याकडे ठेवा, आमची मुलं तुम्ही घेऊन जा.
1: बापरे.
0: हा पण हे मला काय माहिती नव्हतं, हे यांचं बोलणं त्याच्या भाषेत बोलत होते ते.
1: बरोबर.
0: असं ते संध्याकाळी जेव्हा घरी आलो तर म्हणाले, जेवण माझी बॅग बाहेर काढ, तुझी बॅग इथे राहू दे, तुला इथे राहायचं आहे. तेव्हा मला कळलं त्यांचं काय बोलणं झालं, तेव्हा आकाश कोसळत असं वाटलं. म्हणजे मी काय इथे राहणार, मी काय इथे राहणार नाही म्हणून सांगितलं. ते म्हणे तुला इथे राहावं लागेल, आपण देशासाठी आपला देश बघायचा, इथे समाज कसा आहे, त्यांच्या समस्या समजून घ्यायच्या आहे, त्याच्यासाठी तुला इथे राहावं लागेल, इथे शिक्षण घेतलं पाहिजे. तर म्हणजे ते काही असो, मला मी काय इथे राहणार नाही. पण ते मला कन्व्हिन्स करण्यासाठी त्यांनी मला 3 गोष्टी सांगितल्या. एक छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची, दुसरी गोष्ट गुरु गोविंद सिंग आणि त्यांच्या 2 मुलांची औरंगजेबाने भिंती चिनून मारलं होतं त्याची गोष्ट, आणि तिसरी गोष्ट चिमणीची, की एका डोंगराला आग लागलेली होती आणि आमच्या कोकणामध्ये त्यावेळी असं करायचं, ते शिकारी करायचे असेल तर डोंगराला आग लावायचे आणि दडून बसलेले पशु पक्षी सैरावैरा पळायचे, नंतर शिकार करायचे. तसा प्रसंग तिथे चालला होता. त्या डोंगराला, डोंगराच्या खाली एक डबक होत आणि ती डबक्यात एक चिमणी होती, ती पाण्यात भिजायची आणि आग लागली तिथे शिंपडण्याचा प्रयत्न करायची. तेव्हा मोठमोठे पशु पक्षी म्हणायचे, ए चिमणे तुझा जीव तो केवढा, एक झुळूक आले तू मरून जाशील, तू पळून जा इथून. तर चिमणीने एक उत्तर दिलेलं आहे, मी काय म्हणाली, जेव्हा माझ्या देशावरती आघात होतोय, माझा देश जळतोय, तो मी स्वस्त कसं बसू, यथाशक्ती माझा मी त्याची पलटवार केला पाहिजे, मला इथे आग लागलेली आहे ती विझवली पाहिजे. जेव्हा यदा कदाचित ह्या डोंगराचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा माझं नाव सुवर्णाक्षर लिहिलं जाईल आणि तुम्ही पळपुटे म्हणून तुमची नोंद होईल. हे ऐकल्यानंतर आणि ज्या पद्धतीने भैयाजींनी गोष्ट सांगितली तर मनावरती मनावरती परिणाम झाला आणि मी तिथे राहायला तयार झालो. भैयाजी 10 मुलं घेऊन 1973 साली सांगलीमध्ये आले.
1: हो बर बर बर.
0: आणि इथून आपल्या कामाची
1: खूप लहान होतो त्यावेळेला, तरी सुद्धा लहान होता,
0: 12 वर्षाचा होतो,
1: म्हणजे खरंच विलक्षण आहे, विलक्षण आहे खरं. पण मग भैयाजींचा
0: त्यावेळी त्या मग ते सांगलीत आले आणि मी तिथेच राहिलो.
1: बर बर. आणि कायमच्या स्वरूपात आले भैयाजी इकडं?
0: हा मग इकडे ज्या मुलावरती संस्कार करायचा असेल, त्यांना देश दाखवायचा असेल, ते तिथे राहून उपयोग नाही आहे आणि म्हणून त्यांनी सांगली निवडलं आणि तिथून ते आले तिथे मुलांना घेऊन, ते इथे राहिले, मी तिथे राहिलो. असं.
1: आणि मग तुमची दिनचर्या, म्हणजे असं म्हणता येईल की बा आता ते विद्यार्थ्यांना इकडे घेऊन आले, त्यांनी मला वाटतं मी ऐकलेलं आहे की बा असे अनेक आपल्या कुटुंबामध्ये त्यांनी व्यवस्था केलेली होती की बा ते विद्यार्थी राहतील, शिकतील आणि मग त्यांच्या याच्यामध्ये परत प्रदेशामध्ये परत जातील. पण त्यावेळेला तुम्ही तुमचं शिक्षण, तुमची दिनचर्या काय होती?
0: मग मी त्या तिथल्या गावच्या शाळेमध्ये गेलो, तिथे शिक्षण माझं सुरू झालं. 7वी 8वी 9वी 3 वर्ष तिथे राहिलो मी, त्यांच्या भाषेत शिक्षण झालं, शिक्षण झालं माझं.
1: पण आता ते शिक्षण जे आहे, तुम्हाला असं वाटलं की खूप फरक आहे महाराष्ट्रामधलं शिक्षण आणि तिथलं शिक्षण, भाषा या सगळ्या गोष्टीचं?
0: हे सगळं डोक्यावरून जायचं माझं, पण करणार काय, पर्याय काहीच नव्हता. समजून घेणं, लोकांशी शिक्षकांशी बोलून समजून घेण्याचा प्रयत्न करणं, अभ्यास करणं, हे चिकाटीने मी चालू ठेवलं. अनेक वेळा पळून जाण्याचा प्रयत्न सुद्धा केला मी.
1: बर.
0: तिथे हा खोलीत भैयाजींनी एक भारताचा नकाशा लावून ठेवला होता, ते मुंबई आणि मणिपूर असं बानाने दाखवलं होतं.
1: बरोबर.
0: पण तिथे त्या नकाशात दिसताना वाटायचं की जवळ आहे ना, म्हणून घर पळून जाण्या बाहेर आल्यानंतर आपलं मुंबई कुठे पश्चिमेकडे आहे, आपण पूर्वेकडे आहोत, धावत धावत आपण पश्चिमेकडे जाऊ शकतो. जेव्हा घराच्या बाहेर पडायचं पडल्यानंतर, घनदाट जंगल बघितल्यानंतर घाबरून मी परत रूम मध्ये यायचो. असं अनेक वेळा झालेलं आहे.
1: मग तुम्ही तिथं एखाद्या म्हणजे कोणत्या कुटुंबाबरोबर राहत होता?
0: हा, एका कुटुंबावर राहत होते. आता तिथे मला स्वयंपाक काही करता येत नव्हता ना,
1: हो हो,
0: साधा चहा सुद्धा करता येत नव्हता मला.
1: तुम्ही लहानच होता, तुमचं वय काय होतं? बरोबर आहे.
0: हो, म्हणून मग ते काय करायचे, आता त्यांची भाषा येत नव्हती मला,
1: हो,
0: मग भाषा येत नव्हती, मग ते खुणेन दाखवायचे हे खाणार का, भात घेऊन यायचे भात खाणार का, पण ते सगळे मांसाहारी पडले. तो मांसाहार बघून घृणा निर्माण व्हायची, खाता येत नव्हतं. म्हणले नाही खाणार हे, मग काय खाणार, मग ते कोबी दाखवायचे, हा म्हणजे कोबी खाय, मग भाजी दाखवायची, ही भाजी काय असेल भाजी काय, असं ते खुणेने दाखवायचे आणि जे शिजवून ते माझ्या पुढ्यात ठेवायचे मी ते खायचं. असे 3 वर्ष काढली.
1: बर, आणि भाषा कशी काय शिकलात तुम्ही? म्हणजे
0: भाषा म्हणजे मी शिकलो नाही भाषा, त्या लहानपणी त्यांच्याबरोबर खेळून त्यांच्याबरोबर राहून ते आपोआप त्यांची भाषा यायला लागली.
1: बरोबर आहे, बरोबर आहे.
0: लहानपणी कोणतीही भाषा आपण लवकर पिकअप करतो.
1: खरं खरं हो. पण मग आता तुमची जी
0: आपोआप भाषा,
1: बरोबर आहे, शाळा कसं काय माध्यमिक तिथं शाळा झाली पुढे?
0: तिथे शाळा इंग्लिश, शाळा इंग्लिश मिडियमची.
1: बर,
0: पण इंग्लिश मिडियम असली तरी त्या भाषेत शिकवत होते ते.
1: हो बर,
0: हा ते भाषेत ते डोक्यावरून जायचं, पण अभ्यास करायचा, लोकांची मदत, त्या शिक्षकांची मदत घ्यायची. असं कसं ओढताना 3 वर्ष काढली. मग 7वी 8वी 9वी तिथे, मग भैयाजीना वाटलं की हा तिथे 10वीला राहिला तर तिथे काय पास होणार नाही, म्हणून 10वीत मला सांगलीत बोलवून घेतलं.
1: बर,
0: त्यांनी 10वीत मी सांगलीत केले आणि परत 11वी 12वी तिकडे गेलो मी परत. असं
1: बर बर, पण तुम्हाला एक
0: तिकडे गेला
1: सांगलीत, सांगलीत आला ज्या वेळेला तेव्हा
0: हो हो
1: फरक जाणवला असेल की 1-4 वर्षातला अभ्यासक्रम आपला सगळा मागे पुढे झालेला आहे.
0: हो हो हो, नाही माझ्या शिक्षणाच्या बाबतीत फारच गैरसोय झालेली आहे. पण कसा वाजता पास व्हायचं एवढं. पण भैयाजी काणेंची एक ही पद्धत होती, ते एक हाडाचे शिक्षक होते, त्यांनी शिकवलेलं, त्यांनी शिकवलं परत अभ्यास करावा लागत नसे, त्या ह्याच्यात मी कसं तरी पास व्हायचो, फक्त पास व्हायचो एवढं. तर त्यांच्यात कसा परत पास झालो.
1: हो, 10वीला
0: मग परत चढलो,
1: 11वी तिकडे गेलात.
0: हा 11वी 12वी आणि पुढचं कॉलेज वा तिकडेच झालं.
1: बर, कॉलेजला तिथं गावातच होत कॉलेज तुम्ही जिथे राहत होता तिथं?
0: नाही, गावात जिल्ह्याच्या ठिकाणी. मग मी जिल्ह्यात 3 वर्ष राहिल्यानंतर त्यांचा विश्वास बसला, व हे माणसं चांगली आहेत, चांगला आहे, काही प्रॉब्लेम नाही. मग मला त्यांनी गाव सोड, तिकडच्या मुलांची प्रतिक्रिया, इकडे आणलेल्या मुलांची प्रतिक्रिया चांगली त्यांना ऐकायला मिळाली, की त्यांचा गैरसमज, हिंदू म्हणजे कोण, हिंदू म्हणजे सैतानीची पूजा करणारे लोक, पण ते वाईटच असणार. पण ज्यावेळी मुलांनी सांगितलं की हिंदू लोक आई वडिलांपेक्षा जास्त प्रेम करतात, तर त्यांचा विश्वास बसला.
1: बरोबर, ती मुलं जेव्हा इथे राहायला आली, जेव्हा ज्या कुटुंबामध्ये राहत होती ते, ती मुलं आनंदी होती, त्यांना छान वाटलं, त्यांचं आयुष्य चांगलं चाललेलं होतं असं तुम्हाला जाणवत आहे?
0: हो, कारण का तिथली गावची परिस्थिती आणि इकडे आल्यानंतर राहणीमान, राहणीमान अस्मानाचा फरक आहे ना.
1: हो बरोबर आहे,
0: त्या मुलांना आणि इकडच्या लोकांनी, ते एवढ्या लांबची मुलं आलेली आहेत म्हणून जातीने त्यांच्यावर प्रेम करणं, अनेक सणासुदीला दिवाळीला त्यांना आंघोळी घालणं, ओवाळणं, हा त्यांना नवीन प्रकार होता सगळा.
1: बर बर,
0: आणि ते भारावून गेले विद्यार्थी, आणि ते मग गावच्या आई वडिलांना विसरूनच गेले.
1: हो हो हो,
0: ते लोक हिंदू लोक इतकी चांगली असतात, तर त्या त्या तिकडे लोकांना कळलं, अरे मुलांचा रिपोर्ट इतका चांगला आहे, आम्हाला आमची घरची आठवण काढत आहेत. मग तो जो परिणाम झाला, खूप तो परिणाम चांगला झाला तिथे, आणि आपल्याबद्दलचं वातावरण आपण जर सांगितलं असतं त्याने ऐकून घेतलं नसतं.
1: बरोबर,
0: त्यांच्याच मुलांनी सांगितल्यामुळे त्यांना ते पटलं आणि आपल्याबद्दल गैरसमज निघून गेला.
1: बरोबर बरोबर, मी या बाबतीत सुधीर फडकेंचा एक मुलाखत होती, त्या मुलाखतीमध्ये त्यांनी उल्लेख केलेला होता आणि कोणाच्या तरी बोलण्यात आलेलं होतं की त्यांनी सुद्धा एक मुलगा त्यांच्याकडे होता या मणिपूर भागातून आलेला, आणि त्याचं नाव दीपक म्हणून त्यांनी स्वतःचं नाव ठेवलेलं होतं, आणि तो दीपक फडके म्हणूनच सांगायचा, आणि तो खूप त्यांनी चांगल्या पद्धतीने त्याच्यावरती सांगितलेला आहे की बा मला जे आयुष्य इथे मिळालं ते माझ्या गावामध्ये मला मिळालं नसतं म्हणून.
0: तसं ह्या विद्यार्थ्यांना तेच वाटलं,
1: हो
0: त्याचा परिणाम खूप चांगला. आणि म्हणून महाराष्ट्राबद्दल त्या लोकांमध्ये मणिपूरमध्ये किंवा नागालँडबद्दल खूप चांगलं मत आहे.
1: बरोबर.
0: म्हणजे महाराष्ट्र मराठी मनुष्य हा बिझनेस करण्यासाठी गेला नाही, तो जर गेला असेल तो मोठा ऑफिसर म्हणून गेला किंवा साधा आमच्यासारखं गेला तो काही समाजसेवा करत बसला. म्हणून ते बिझनेसमॅन लोकांवरती खूप घृणा करतात असं. कारण महाराष्ट्रातला कुणीही गेला तरी वाटतं की महाराष्ट्र लोक चांगले आहेत, हे आमची लोक आहेत असं आता त्या समाजात वाटायला लागलं.
1: बरोबर बरोबर.
0: आणि त्याच्यामुळे आता कार्यविस्तार झाला.
1: बरोबर. पण आता हे जे जसे विद्यार्थी इथं राहिले आणि तुम्ही तिथं राहिलेला होतात, पण तिथल्या समुदायाचा जसा एक परिणाम झाला की बॉ हे विद्यार्थी आता चांगलं शिकतायत आणि वगैरे, पण तुमच्या बाबतीत त्यांचं मत काय झालं मग तिथं?
0: त्यांना ते वाटलं मी आता इकडे एवढा असून सुद्धा एवढा पुढारलेल्या भागातून आवून सुद्धा तो आमच्यासाठी इथे राहतोय, मुलांना ट्युशन घेतोय, तिकडे मुलांना शिक्षणासाठी पाठवतोय, तर ते म्हणाले एवढं कोण करतंय आमच्यासाठी.
1: खरंय खरं.
0: आणि त्याच्या बाबतीत काय हा काय मोबदला घेत नाही त्याच्या बाबतीत. म्हणजे एखादा काका मामानी जसं प्रेम करावं तसंच आमच्यासाठी हे प्रेम करतात आहेत. आणि धर्माबाबतीत तर काही लुडबुड नाही आहे, ते म्हणतात तुमचा धर्म तुम्हाला भरा, आमचा धर्म आम्हाला भरा, असं कोण शिक्षण असं कोणीच सांगत नाही. त्यांच्याकडे ते आलं तर तुम्ही आमचा हा धर्म स्वीकारलात तरच आम्ही तुम्हाला मदत करू, हे तर तसं काही बोलतच नाही. आमचं म्हणणं एवढंच होतं की देश आपला आहे, तुम्ही सगळं भारतीय, याच्या पलीकडे ते खूप अपिलिंग वाटलं त्यांना. आणि ते सरळ हसते मदत कर, काही अडचण आले ते धावून यायचे मदत करायचे असं.
1: बरोबर.
0: एकदम वातावरण बदललं.
1: हो. आता हा तुम्ही जसं पूर्व आसाम आपण पूर्व सीमा म्हणतोय, तर पूर्व सीमा म्हणजे फक्त मणिपूर हा एक भाग आहे का त्यातले काही बाकी अन्य प्रदेश सुद्धा आहेत त्याच्यामध्ये?
0: आता मी सांगतो पायलट प्रोजेक्ट सुरू झाला मणिपूरमध्ये.
1: बरं.
0: आमच्या समोर संपूर्ण 7 राज्य आहेत.
1: बरं. ती कोणती आहेत?
0: अरुणाचल, आसाम, मिझोराम, नागालँड, मणिपूर, त्रिपुरा, ही 7 राज्य जे आहे इंटरनॅशनल बॉर्डरनी घेरलेली आहेत. 98% इंटरनॅशनल बॉर्डर सरहद्द आहे, 2% भारताशी जोडलेला आहे, तो त्याला चिकन नेक म्हणतो आपण. चिकन नेक. आणि हे जे बांगलादेश, भूतान, म्यानमार अतिरेक्यांचे कॅम्प हे ह्या भागात असतात असं. आणि ते येतात कुठून? जेव्हा घोरीला ट्रेनिंग घेऊन बांगलादेश मधून, भूतान मधून किंवा म्यानमार मधून, चायना मधून येतात, ते ज्या गावात येतात त्या भागात येतात आहेत, त्या भागामध्ये आपलं एक सेंटर असावं आणि त्या लोकांची इतकी सेवा करायची, इतकी सेवा करायची की त्या लोकांनी ह्या लोकांना विरोध केला पाहिजे. डेव्हलपमेंटसाठी हा हे ज्यांच्यामुळे डेव्हलप होत नाहीये तर इतकं आपल्याला तिथे काम करावं लागणार आहे भविष्यात. आणि आम्ही ठरवलेलं आहे की ह्या चिकन नेक पासून पूर्ण ह्या बॉर्डर वरती साधारण 40-50 शाळांचे सेंटर उभे करावेत आणि लोकांची मानसिकता बदलायची.
1: मानसिकता
0: बदलणं म्हणजे काय? की भारताबद्दलचं प्रेम, भारतीयांबद्दलचं प्रेम निर्माण कसं होईल. आम्ही धर्मात त्यांच्या लुडबुड करत नाही, तुमचा धर्म तुम्हाला भला, आमचा धर्म आम्हाला, पण आपलं सर्वांचं कल्चर जी संस्कृती एक आहे हे आपण सांगण्याचा प्रयत्न करतो. नाही आपण त्यांना काय सांगतो, आपलं राष्ट्र पहिलं,
1: खरं
0: आपले पूर्व सर्वांचे एक आहेत, आपली सर्वांची संस्कृती एक आहे, आणि म्हणून आपण सगळे भाऊ बहिणी आहोत. आणि म्हणून आपला आपण जर शिक्षण घेतलं, मोठे झालो, देशासाठी काम केलं, तर आपल्या देशाची आपले समाजाची प्रगती होईल,
1: खरं
0: हे सांगण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आणि त्या वेगवेगळ्या माध्यमातून ऍक्टिव्हिटी मधून सांगतो आम्ही.
1: मग आता गेले तुम्ही 50 वर्ष, म्हणजे आज 71 साली तुम्ही तिकडे गेला आणि आज आता 2072 साली 2026 आता आहे आणि आज गेली इतके वर्ष, म्हणजे त्या 50+ वर्ष तुम्ही आता या कार्यरत आहात, तुमचा त्या भागाचा इतका जवळीक झाली असेल किंवा प्रत्येक माणूस तिथं माहितीचा झाला असेल किंवा तिथे पुढारी जरा माहिती असतील, पण तुम्हाला वैयक्तिक असे काही प्रसंगांना तोंड द्यावं लागलं का?
0: हो. आता तसं म्हटलं तर खूप, तसे आतापर्यंत मला 16 वेळा माझा नवीन जन्म आहे.
1: हो. बरं.
0: अनेक वेळा त्यांनी मारण्याचा प्रयत्न केला, जरी काही लोक चांगले वाटले तरी त्या विरुद्ध असणारे समाज होताच ना.
1: खरं.
0: चार लोक आपले असले ते 4 लोक विरुद्ध असायचे. मला अनेक धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला त्यांनी. मला इव्हन त्यांनी पासपोर्ट काढून अमेरिकेला पाठवण्याची व्यवस्था केली होती. त्यांनी म्हणत 3 वर्ष अमेरिका जाऊन पाश्चात्य धर्माचा अभ्यास करायचा, इथे यायचं, चर्चच्या अंडर काम करायचं. तुम्ही सांगाल तो बंगला तुम्हाला मी देऊ, तुम्ही सांगाल त्या मुलीशी तुमचं लग्न लावून देऊ, तुम्हाला काही कमी देणार ना, वाटणार नाही. अमिषा खूप दाखवली त्यांनी ना, पण आपलं ध्येय ठरलेलं होतं ना काय करायचं ते. म्हणून त्या अमिषाला आपण काय बळी पडलेलं नाही त्यांच्या.
1: या सगळ्या प्रसंगातून तुम्ही जे गेलेला आहात, म्हणजे 50 वर्ष आता हा बघत आहात, परंतु आता तुम्ही जसं आव्हानं सांगितलीत, पण याच्यात पॉलिटिकल तुम्हाला सपोर्ट काही होता का नव्हता?
0: काही नाही, काही सपोर्ट नाही. आणि पॉलिटिकल ह्याच्यामध्ये आम्ही इंटरप्रेटचा प्रयत्न सुद्धा केला नाही.
1: बरोबर.
0: समाजाला, समाजातल्या लोकांना जास्तीत जास्त परिचय होईल, त्यांना आपलंच कसं वाटेल हा प्रयत्न केला आम्ही.
1: खरंय.
0: पण ह्याच्यामध्ये एक चकार शब्द काढला.
1: हो, पण जे समाजात म्हणजे जसं तुमच्यासारखेच काम करणारे असे अन्य कुणी व्यक्ती होत्या का, किंवा ख्रिश्चन धर्मीयांच्या असतील किंवा अन्य धर्मीयांच्या असतील, की जे लोकांना आमिष दाखवून काहीतरी प्रयत्न करत होते? ते
0: त्यांचा रात्रंदिवस धंदा तोच ना, आमिष दाखवून त्या जास्त जास्त प्रचार करायचा पाश्चात्य धर्माचा, आपल्या विरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न करायचा. भारत देश हा आपला नाहीये, आपल्याला स्वतंत्र ख्रिश्चन देश निर्माण करायचा आहे. अनेक तिथे अजूनही आहेत, असे अनेक एनजीओ आहेत तिथे, अनेक परदेशी एनजीओ आहेत त्या भागामध्ये, पण त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपण आपलं काम, आपली जर डेव्हलपमेंट व्हायचे असेल ते शिक्षण घेतलं पाहिजे, भारत देश बघितला पाहिजे. हा सर्वांचा देश आहे काय असं सांगण्याचा आम्ही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीतून करत असतो.
1: बरोबर आहे. पण तुम्हाला ज्यावेळेस म्हणजे बरेच वेळेला तुम्ही म्हटलेला आहे, बोलताना असं उल्लेख केलेला आहे, किंवा बरेच वेळेला तुम्हाला तुरुंगातही जावं लागलं, पण त्या तुरुंगातून तुम्हाला बाहेर काढण्याकरता तुम्हाला काही स्वतःला प्रयत्न करता आले, किंवा तिथलं कोणी स्थानिक लोक तुम्हाला मदत करताना उभी राहिली?
0: नाही, तुरुंगात नाही जावं लागलं, की तिथल्या ज्या जहाल संघटना आहेत तर त्यांनी मला किडनॅप अनेक वेळा करून नेलेलं आहे.
1: बरोबर.
0: की त्यांच्या बरोबर काम करत नाही म्हणून, किंवा धर्मांतर मी करून घेत नाही म्हणून.
1: बर.
0: त्यांना त्यांचं म्हणणं असं, तर तू धर्मांतर आमच्या धर्मात आलं पाहिजे आणि आमच्या बरोबर काम करायचं, मी ते मान्य करायचं नाही.
1: बरोबर.
0: त्यामुळे त्यांनी मला अनेक मारण्याचा प्रयत्न केला, जंगलात घेऊन गेले मला मारण्यासाठी, असे अनेक प्रसंग झालेले.
1: खरंय, खरंय. पण आता जसं तुम्ही म्हणालात की बा पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान म्हणजे ही एक एनजीओच आहे ना?
0: हो, बरोबर.
1: हा, आणि त्याची स्थापना कधी झाली आणि याच्या या संस्थेच्या माध्यमातून तुमचा आता कशा पद्धतीने तुम्ही कार्य करताय?
0: आता आमचं काम सुरू अगोदर झालं आणि संस्था नंतर स्थापन झाली.
1: बरोबर.
0: असं एकोणीसशे शहाऐंशी ला संस्था स्थापन झाली. त्याच्या 71-72 पासून काम सुरू झालं होतं. ऍक्च्युली 72-73 पासून तिथलं काम सुरू झालं होतं. पण ही व्यवस्था लावावी, कायमस्वरूपी व्यवस्था लावावी आणि जास्तीत जास्त त्या ईशान्य भारतामध्ये प्रचार व्हावा हे अपेक्षा असल्यामुळे त्याला त्याच्यासाठी संस्था स्थापन करणं आवश्यक आहे. आणि म्हणून 86 ही संस्थेची स्थापना केली आणि त्यांच्या मार्फत आता 3 जिल्ह्यामध्ये 3 अतिरेक्यांचे बाल्य किल्ले असलेल्या ठिकाणी 3 शाळा चालवतो आता आम्ही.
1: अरे वा, बर.
0: आणि अशा ठिकाणी शाळा चालवतो की तुम्ही म्हटलं तुम्हाला तिथे जायचं आहे तर तुम्ही सुद्धा जाऊ शकत नाही. तिथल्या स्थानिक लोकांची मदत घेतल्याशिवाय तुम्हाला गावात शिरता येणार नाही. अशा ठिकाणी आहेत, कुणीही आम्हाला विरोध करत नाहीत. अनेक चर्चने टाळण्याचा प्रयत्न केला, पण गावातले लोक त्यांच्या विरुद्ध जाऊन मुलं आमच्या शाळेत पाठवायला लागले की हिंदू शिक्षण सर्व धर्माचं शिक्षण दिलं जातं, इथे पर्टिक्युलर कोणत्याही एका धर्माचं शिक्षण दिलं जात नाहीये आणि देशाबद्दल चांगल्या सवयी लागतात ह्या मुलांना. आम्ही दरवर्षी शिक्षकांना ट्रेनिंग देतो, दरवर्षी ट्रेनिंग देतो त्यांनी कसं शिकवावं याच्यासाठी. हे सगळे आजूबाजूचे बघितल्यामुळे अशी शाळा कोणती असं काही करत नाहीत. त्यामुळे जरी अनेक लोकांनी विरोध केला तरी आपले लोक कमी जास्त म्हणून विद्यार्थी आमच्याकडे पाठवतात.
1: बरोबर. या शाळेचा जो अभ्यासक्रम आहे, सिलॅबस वगैरे, हे तुमच्या सेंट्रल बोर्ड किंवा गव्हर्नमेंटच्या लेवल म्हणजे बरोबरीनेच चालतं ना
0: जे हो जे इंग्लिश मीडियम मध्ये मणिपूर बोर्ड जे आहे त्याच्या अंडर आम्ही चालवतोय.
1: हो बर बर
0: वेगळं काय आम्ही दाखवलं नाही की आमचा सिलेबस घ्या वगैरे असं ते त्यांचे एन्जॉय करतातच आहे पण आम्ही तसं काय केलं नाही. जे काय गव्हर्नमेंटच आहे जे काय बोर्डच आहे ते शिकवतात पण ते चांगल्या पद्धतीने शिकवायचं.
1: बरोबर. पण आता भारतातून म्हणजे अन्य देश जे राज्य आहे महाराष्ट्र आहे गुजरात आहे किंवा अन्य आहेत तिथून जसं तुम्ही कार्यकर्ते म्हणून गेला तिथं तशी कार्यकर्त्यांची फळी हा अन्य आपल्या भागातून येते का अन्य स्टेट मधून?
0: नाही अजून अन्य प्रांतातून नाहीये पण महाराष्ट्रातून येते.
1: बर
0: आपलं पुन्हा मुंबईतून बरेचसे आपले तरुण कार्यकर्ते जॉईन होतात आहेत. दरवर्षी शिक्षकांना ट्रेनिंग द्यायला जातात वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज घेतात तिकडे. आता ह्याच वर्षी आम्ही सायन्स ऑन व्हील जो प्रयोग ह्या संस्थेच्या मार्फत पीएसयूपी आणखी स्वरूपवर्धिनीच्या मार्फत आपण कार्यक्रम घेतो असे अशा वेगवेगळ्या संस्था ज्या आपल्या सामाजिक आहेत त्यांची मदत घेऊन आपण वेगवेगळे कार्यक्रम घेतो.
1: बरोबर बरोबर. आता सगळं कुठेही कुठलीही एनजीओ चालवायची झाली किंवा कुठलंही सामाजिक काम करायचं झालं तर आपल्याला माहितीच आहे की आर्थिक ही सगळ्यात अडचण मोठी असते आणि आर्थिक कोणती मदत कशा पद्धतीने उभी करायची कोणत्या कोणत्याही संस्थेला मोठं काम असं मोठी विवंचना असते खऱ्या अर्थाने. तर आता हा सगळा प्रवास तुमचा ऐकल्यानंतर व याच्यामध्ये इथं जे राहणारे आहेत किंवा अन्य हे कोणी कार्यक्रम जो ऐकणारे आहेत तर काय लोकांना कशा पद्धतीने मदत करता येईल?
0: आम्हाला अशी आहे आता काम वाढतंय आम्हाला आम्हाला विरोध अजिबात होत नाहीये तर आमची इच्छा अशी आहे की इकडच्या मॅक्झिमम तरुणांनी तिकडे जाऊन त्या भागामध्ये त्यांचं करिअर शिक्षण होण्यासाठी मदत करावी आम्हाला आणि जे काय प्रत्यक्ष जाऊ शकत नाही आहेत पण त्यांनी आर्थिक मदत आम्हाला करावी जेणेकरून चांगल्या शिक्षक त्यांना तिकडे पाठवून त्यांना पगार देऊन आपण जास्तीत जास्त कामा कार्याचा विस्तार करता येईल. म्हणून मदत आम्हाला दोन प्रकारची लागते एक कार्यकर्ते व्हॉलंटियर्स आणखी आर्थिक मदत. जशी आर्थिक मदत झाली तर अनेक आता तीन शाळा आहेत तीन चार सहा शाळा होतील. आमचा पूर्ण प्लॅन मास्टर प्लॅन असा आहे की ह्या 20-25 वर्षामध्ये जवळजवळ 30-40 शाळांचं जाळं विणायचा प्रयत्न आहे पण त्याच्यासाठी आर्थिक सर्व लोकांनी जर मदत केली तर त्याचा खूप उपयोग होईल.
1: नक्कीच बरोबर
0: आहे. शिक्षण शिक्षणाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता आमचं ध्येय आहे.
1: खरंय खरंय. पण आता ही जसं भारतातल्या लोकांना तिथल्या तिथं बँकेमध्ये कदाचित जमा करता येईल परंतु तुम्हाला आपल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी तुम्हाला तशी परवानगी दिली की फॉरेन कुठले फंड आले किंवा काही
0: फॉरेन फंड साठी आमच्याकडे एफसीआरए अकाउंट आहे.
1: बर
0: सेवा इंटरनॅशनलच्या माध्यमातून ते जर फंड आले आमच्याकडे आले तर त्यांना तुम्हाला तिकडे एक्झम्पशन सुद्धा मिळतं.
1: अच्छा बर बर.
0: अशी तशी व्यवस्था आहे. तर आमचा एफसीआरए अकाउंट दिल्लीमध्ये एसबीआय मध्ये उघडलेला आहे तर त्याच्यातून बाहेर परदेशातले लोक त्याच्या अकाउंट मधून फंड ट्रान्सफर करू शकतात.
1: बरोबर बरोबर. जेवणजी म्हणजे इतकं मोठं काम आहे म्हणजे तुम्ही जर गेले 50 वर्षाहून अधिक तिथं काम करताय आणि तुम्ही जसं तुमचा जन्म हा याच कामाकरता झाला का काय असं मला शंका आता यायला लागलेली आहे. कारण 11 वर्षी तुम्ही तुमचं गाव सोडून तुम्ही तिथे गेलेलात आणि तुमचं मणिपूर आणि ह्या भागामध्ये तुम्ही तुमचं जन्मस्थान असल्यासारखंच वावरलेलं आहे आणि तुमची कर्मभूमी जन्मभूमी सुद्धा तशीच असल्यासारखी झालेली आहे. तर खरंच म्हणजे शब्द नाही आहेत माझ्याकडे ते कौतुक कसं करायचं आणि कौतुक करण्यापेक्षा काय पद्धतीने मदत करता येईल हेच आव्हान आम्ही आज लोकांपुढे करत आहोत. आणि यानिमित्ताने जे कोणी कार्यक्रम ऐकतील त्यांनी नक्कीच याचा विचार करावा याला मला म्हणता येईल. पण निरोप घेण्यापूर्वी आता आपण आमच्या श्रोत्यांशी निरोपाचा संदेश म्हणून तुम्ही काय सांगू इच्छिता?
0: मी एवढं सांगू इच्छिते की ज्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सर्वांना आव्हान केलं होतं कितीही झालं तरी सरहद्दी जोपर्यंत आपल्या मजबूत नाहीये तोपर्यंत कितीही देश मोठा झाला तो यशस्वी होऊ शकत नाही. म्हणून सरहद्दीवरती आपलं काम मॅक्झिमम पोचलं पाहिजे तरुणांनी तिथे काम केलं पाहिजे. जर लोकांनी प्रत्यक्ष येऊन त्याने आम्ही असं आव्हान करतो लोकांना तरुणांना की किमान एक वर्ष त्या भागासाठी द्यावं कारण तो आपल्या देशाचाच भाग आहे आणि जास्तीत जास्त त्यांना आपला परिचय द्यावा भारताबद्दल परिचय द्यावा शिक्षणातून म्हणा संस्कृतीच्या मार्फत म्हणा अनेक वेगवेगळ्या माध्यमातून ऍक्टिव्हिटीतून द्यावं, तर किमान एक वर्ष राहावं, किंवा तसं होत नसेल तर त्यांनी आर्थिक मदत करावी जेणेकरून चांगले शिक्षक आपण त्या भागामध्ये पोहोचवू शकू. असं मी सगळ्यांना मदत करेन, आव्हान करेन की ह्याला तुम्ही आर्थिक सढळाने मदत करा, काम आपलं नक्की वाढेल याची मी गॅरंटी देतो.
1: जरूर जरूर छान. आकाशवाणी सिडनीच्या विनंतीला मान देऊन जयवंतजी आपण आपल्या व्यस्त वेळेत आपला वेळ दिलात आणि आपला प्रवास अतिशय प्रेरकपणे कथित केला. आमचे श्रोते याचा नक्कीच विचार करतील अशी आशा आहे. आणि हा कार्यक्रम योजण्यासाठी पूर्वसीमा प्रतिष्ठान टीमचे लोकांचं मला सहकार्य मिळालं, तसंच सिडनीमधील वैभव लिमय यांचंही सहकार्य मिळालं, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आणि जयवंतजी तुम्हाला उत्तम आरोग्य आणि आपल्या कार्यात अधिक यश मिळो याच शुभेच्छा देत मी शरद कानेटकर आपला निरोप घेतो आणि पुन्हा कधीतरी भेटूया आपल्या अजूनही काही वेगळ्या विषयावरती गप्पा मारण्याकरता. धन्यवाद.
0: नक्कीच, धन्यवाद. खूप खूप धन्यवाद, तुम्ही संधी दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.

0: नमस्कार, मी डॉक्टर प्राक्तन वडनेरकर आकाशवाणी सिडनीच्या श्रोत्यांसाठी सादर करीत आहे सिडनी डायरी। त्यामध्ये आपण ऐकणार आहोत काही स्थानिक घडामोडी, सविस्तर बातम्या आणि शेवटी काही रंजक गोष्टी। काही स्थानिक घडामोडी। नुकतीच एक महत्वाची आणि अभिमानास्पद बातमी समोर आली आहे। नुकत्याच आलेल्या अहवालानुसार इंडियामध्ये जन्मलेले लोक आता ऑस्ट्रेलियामधील सर्वात मोठा ओव्हरसीज बॉर्न समुदाय बनले आहेत आणि त्यांनी युकेला मागे टाकले आहे। सध्या सुमारे 9.7 लाख इंडियन बॉर्न लोक ऑस्ट्रेलियात राहतात। ही संख्या केवळ आकडेवारी नाही तर एका मोठ्या प्रवासाची आणि बदलाची कहाणी आहे। गेल्या काही वर्षात शिक्षण, कौशल्य आणि रोजगाराच्या संधींमुळे भारतीय समुदायाने इथे मजबूत स्थान निर्माण केले आहे। विशेषतः सिडनी सारख्या शहरांमध्ये भारतीय कुटुंब, विद्यार्थी आणि व्यावसायिक लोक रोजच्या जीवनाचा महत्वाचे भाग बनले आहेत। या वाढीमागे मेहनत, नवीन देशात जुळून येण्याची तयारी आणि स्वतःला सतत पुढे नेण्याची इच्छा ही दिसते आणि हेच या समुदायाचे खऱ्या अर्थाने बलस्थान आहे। ही बातमी फक्त लोकसंख्येचा बदल दाखवत नाही तर दोन देशांमधील वाढता विश्वास आणि योगदान याचंही ते प्रतीक आहे। वेगवेगळ्या संस्कृती एकत्र येऊन जेव्हा एक समाज घडतो तेव्हा तो अधिक समृद्ध होतो हे आजवर इतिहासातून दिसले आहे। न्यू साऊथ वेल्स आणि खास करून सिडनीमध्ये सध्या हवामानाने अक्षरशः मूड स्विंग घेतलाय। एका दिवशी थंडीची चाहूल लागते तर दुसऱ्या दिवशी अचानक उष्णता वाढते। म्हणजे सकाळी जॅकेट घालून बाहेर पडा आणि दुपारी तोच हातात घेऊन फिरा अशी ती परिस्थिती। एका न्यूज रिपोर्टनुसार हे ड्रॅमॅटिक टेम्परेचर स्विंग्स आता जास्त जाणू लागले आहेत आणि सिडनीकरांना आज नेमकं काय घालायचं आहे हा आता प्रश्न पडतोय। यामागे एक मोठे कारण म्हणजे संभाव्य एल निनो पॅटर्न। तज्ञांच्या मते यामुळे न्यू साऊथ वेल्स मध्ये अपेक्षेपेक्षा जास्त उष्ण आणि कोरडे हवामान अनुभवायला मिळू शकतं। मागील आठवड्यात अँझॅक डेच्या आसपासही वॉर्मर दॅन युजुअल तापमान नोंदवलं गेलं। याचा परिणाम फक्त कम्फर्ट वरती होत नाही तर पाण्याच्या वापरावर, शेतीवर आणि बुशफायर रिस्कवरही होऊ शकतो। न्यू साऊथ वेल्स राज्यात जिथे आधीचे हवामानाचे टोकाचे बदल दिसतात तिथे अशा पॅटर्नमुळे परिस्थिती अजून अनप्रेडिक्टेबल होत जाते। म्हणजेच वीकेंड प्लॅन करताना आता वेदर ऍप चेक करणं हे ऑप्शनल नाही, ते आता कंपल्सरी झालंय। तर मंडळी हो, सिडनीमध्ये राहत असाल तर एकच नियम, चारही ऋतू एका दिवसात अनुभवायला तयार राहा। सकाळी हुडी, दुपारी टी शर्ट आणि संध्याकाळी पुन्हा जॅकेट, फुल ऑस्ट्रेलियन एक्सपिरियन्स। खरं सांगायचं तर हे हवामानाचे बदल फक्त डेली इनकन्व्हिनियन्स नाही, ते आपल्याला मोठ्या पिक्चर कडे बघायला भाग पडतात। निसर्ग काय सांगतोय हे ऐकणं कधी कधी जास्त महत्वाचं असतं। हे सगळं पाहिलं की एक गोष्ट लक्षात येते, क्लायमेट बदल हा आता फ्युचरचा विषय राहिला नाही, तो आत्ताच चालू आहे, तो आपण अनुभवतोय आणि आपण या बदलाचा भाग आहोत। सिडनीमध्ये पुस्तक प्रेमींसाठी एक मोठी मेजवानी सजली आहे, ती म्हणजे सिडनी रायटर्स फेस्टिवल। दरवर्षीप्रमाणे यंदाही हा फेस्टिवल शहरातील विविध ठिकाणी रंगणार आहे। देशातील लेखक, पत्रकार, विचारवंत आणि स्टोरी टेलर्स एकत्र येऊन साहित्य, समाज, राजकारण आणि आयुष्यावर चर्चा करणार आहेत। म्हणजे काय तर नेटफ्लिक्सचा थोडा वेळ पॉज करून रिअल इंटेलेक्च्युअल कंटेंट अनुभवण्याची ही आपल्याला परफेक्ट संधी आहे। या फेस्टिवलमध्ये ऑथर्स टॉक, पॅनल डिस्कशन, लाईव्ह इंटरव्ह्यूज, वर्कशॉप आणि बुक साइनिंग अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो। तुम्ही फिक्शन लवर असाल, करंट अफेअर्स मध्ये तुम्हाला रस असेल किंवा फक्त काहीतरी नवीन ऐकायचंय असं वाटतंय, तर इथे या सर्व सगळ्यांसाठी काही ना काही आहे। हो, आणि यातली काही सेशन नक्कीच फ्री असतात, म्हणजे ज्ञान मिळवा आणि बजेट पण वाचवा, एकदम डबल फायदा। खरं सांगायचं तर आपण सगळे म्हणतो वेळ नाही वाचायला, पण इंस्टाग्रामवर रील्स पाहायला मात्र आपण वेळ काढतोच। कदाचित हा फेस्टिवल आपल्याला थोडा थांबून विचार करायला, नवीन दृष्टिकोन ऐकायला आणि स्वतःलाही इन्स्पायर करायला मदत करेल। तर मग एक दिवस तरी काढा आणि या रायटर फेस्टिवलला भेट द्या, कारण कधी कधी एक चांगली आयडिया, एक चांगलं कॉन्व्हर्सेशन तुमचं पर्स्पेक्टिव्ह आयुष्याबद्दलचं पूर्ण बदलू शकतं। आता आपण पर्यावरणाच्या संबंधित काही रंजक माहिती ऐकू, काही रंजक गोष्टी। आज आपण ऑस्ट्रेलियातील एक अत्यंत महत्वाचा पर्यावरणीय खजिना जाणून घेणार आहोत, तो म्हणजे बर्मा विलेवा फॉरेस्ट। न्यू साऊथ वेल्स राज्य आणि व्हिक्टोरिया राज्य यांच्या सीमेवर मरी नदीच्या काठी वसलेले हे जंगल जगातील सर्वात मोठं रिवर गम फॉरेस्ट आहे, म्हणजेच आपलं निलगिरीची झाडं, तेच म्हणजे रेड गम फॉरेस्ट. इथली परिसंस्था नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे, म्हणजे नदी भरली की जंगल जिवंत होतं आणि पाणी कमी झालं की त्यावर परिणाम होतो. म्हणूनच इथे एन्व्हायरमेंटल म्हणजेच निसर्गाचं पाणी देणं खूप महत्वाचं ठरतं. या जंगलाचे इकोलॉजिकल महत्व खूप मोठे आहे. अधिकृत माहितीनुसार या परिसरात 200 अधिक पक्षी, 50 अधिक सस्तन प्राणी आणि 40 अधिक माशेच्या प्रजाती इथे आढळतात. हे केवळ आकडे नाही तर हे बायोडायव्हर्सिटीचे जिवंत उदाहरण आहे. विशेषतः वॉटर बर्ड्स ब्रीडिंगसाठी हे ठिकाण खूप महत्वाचं आहे. फ्लडिंग झाल्यावर इथे हजारो पक्षी येऊन घरटी बांधतात. त्यामुळे मरे डार्लिंग बेसिन अथॉरिटी आणि न्यू साऊथ वेल्स डिपार्टमेंट ऑफ क्लायमेट चेंज एनर्जी द एन्व्हायरमेंट अँड वॉटर यांसारख्या संस्था त्या जंगलासाठी नैसर्गिक पाण्याचे म्हणजे एन्व्हायरमेंटल वॉटरचे नियोजन करतात. पण या सगळ्यामागे एक मोठा संदेश आहे. पाणी म्हणजे फक्त शेती किंवा शहरांसाठीच नाही तर ते निसर्गासाठी तेवढंच गरजेचं आहे. आपण शहरात बसून पाणी आलं की ठीक असं म्हणतो, पण जंगलासाठी योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात पाणी मिळणं म्हणजे त्याच्या अस्तित्वाचा प्रश्न असतो. हे फॉरेस्ट म्हणजे एक लिव्हिंग सिस्टीम आहे जिथे पाणी, जमीन, प्राणी आणि वनस्पती ह्या सगळ्या एकमेकांशी जुळल्या आहेत. आणि खरं सांगायचं तर आपण शहरात बसून टॅप उघडला की पाणी येतं म्हणून खुश असतो, पण त्या पाण्याचा थोडासा अशा जंगलांनाही लागतो, तेव्हाच सिस्टीम बॅलन्स राहते. थोडस लक्षात ठेवायचं, पण नेचर पण मेंटेनन्स मागतं बरं का, आणि ते आपल्या हातात आहे. न्यू साऊथ वेल्स मध्ये पुन्हा एकदा दुष्काळाचा संभाव्य धोका वाढतोय आणि हा फक्त गरम हवामान नाही तर एक सिरियस सिग्नल आहे. न्यू साऊथ वेल्स डिपार्टमेंट ऑफ प्रायमरी इंडस्ट्रीजच्या ड्रॉट फोरकास्ट नुसार वेस्टर्न न्यू साऊथ वेल्स, नॉर्थ वेस्ट म्हणजेच मोरे अँड नरबरीचा भाग, सेंट्रल वेस्ट म्हणजे डब्बो शहराच्या आजूबाजूचा परिसर आणि काही सदर्न इनलँड चे भाग हे पुढच्या काही महिन्यात जास्त धोक्यात जाऊन दुष्काळाचा सामना करू शकतात. त्यातच एलनिनोचा प्रभाव वाढतोय, म्हणजे पाऊस कमी, जास्त तापमान आणि दीर्घकाळ कोरडी जमीन. म्हणजेच आज थोडं गरम आहे इतकंच नाही तर परिस्थिती अजून कठीण होऊ शकते. थोडा विचार करा, आपण सिडनीमध्ये बसून आज खूप गरम आहे म्हणून एसी चालू करतो, वीकेंड प्लॅन्स बदलतो, पण ग्रामीण न्यू साऊथ वेल्स मध्ये त्याच हवामानाचा अर्थ असतो की पिकं सुकणं, पाणी कमी होणं आणि जनावरांसाठी चारा टंचाई. थोडंसं सार्केस्टिक बोलायचं तर आपल्यासाठी वेदर अपडेट म्हणजे आउटफिट डिसाईड करणे, पण शेतकऱ्यांसाठी ते सर्व्हायवल प्लॅन असतं. आता प्रॅक्टिकल पार्ट, अपडेट कसं राहायचं. तर न्यू साऊथ वेल्स DPIचा सीझनल कंडिशन किंवा ड्रॉट हब नावाची एक वेबसाईट आहे, ती तुम्ही नक्की व्हिजिट करा. त्याच्यामध्ये तुम्ही कुठे आहात त्यानुसार तिथील काय अलर्ट आहे, दुष्काळाच्या संबंधित कुठली न्यूज आहे ही तुम्हाला मिळू शकते. त्याचबरोबर रेनफॉल डिफिशियन्सी मॅप जे ब्युरो ऑफ मेट्रोलॉजीकडनं पब्लिश केले जातात त्यावरून तुम्हाला पाऊस कुठे आणि किती कमी पडतोय याचा अंदाज येऊ शकतो. तुम्हाला सॉइल मॉइश्चरवरून जमीन किती कोरडी आहे याचा देखील अंदाज घेता येऊ शकतो. आणि ब्युरो ऑफ मेट्रोलॉजीच्या फोरकास्टनुसार पुढच्या आठवड्यात वातावरणाची परिस्थिती कशी असू शकते याचा अंदाज आपल्याला घेता येऊ शकतो. म्हणून मंडळी, वेदर ॲप फक्त पिकनिकसाठी नाही तर कधी कधी तो रुरल ऑस्ट्रेलियाचं फ्युचर सांगतो. माहिती ठेवा, जागरूक राहा आणि कधी वेळ मिळाला तर त्या शेतकऱ्यांचाही विचार करा जे आपल्यासाठी अन्न उगवतात. मी प्राक्तन वडनेरकर, सिडनी डायरीचा हा भाग इथेच संपवतो. अशाच काही रंजक गोष्टींसह पुन्हा भेटू पुढच्या रविवारी. धन्यवाद.
1: आकाशवाणी सिडनीच्या सर्व श्रोत्यांना सदानंद केळकरचा सप्रेम नमस्कार आणि आजच्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात या महिन्यातून एकदा सादर होणाऱ्या या कार्यक्रमामधलं हे 20वं पुष्प आज सादर करण्याची संधी माऊलींनी दिली आहे. श्री दीनानाथ ओक आपल्या सर्वांबरोबर श्री ज्ञानेश्वरीतील ओव्यांवर त्यांचे विचार आपल्याबरोबर शेअर करणार आहेत. या कार्यक्रमाची फक्त जुळवाजुळव करण्याची आणि आपल्यापर्यंत तो पोहोचवण्याची संधी त्यांनी मला दिली, याबद्दल त्यांचे आणि माऊलींचे मनापासून आभार. आता आपण श्री ज्ञानेश्वरीच्या तिसऱ्या अध्यायाच्या सहवासात आहोत. तिसरा अध्याय हा कर्मयोग सांगत आहे. माऊली म्हणतात, कर्म न करण्यापेक्षा कर्म करणं चांगलं. कर्म न करण्यानं तुझ्या देहभावाचा जो प्रवास आहे तो सार्थकी लागणार नाही. विहित म्हणजे स्वधर्माला अनुसरून जे उचित कर्म आहे ते तू करत जा. अहंकार रहित निष्काम बुद्धीने केलेले कर्मच आपल्याला त्या कर्मबंधनातून मुक्त करते. नाहीतर कर्म न करताही त्या कर्मबंधनात तू अडकलेलाच राहशील. कर्म करताना फळावर नजर न ठेवता आणि त्याच्या आशेने तू कर्म करू नकोस. सध्याच्या जगात सक्सेस ॲट एनी कॉस्ट हा मंत्र जपला जातो. यशाचं फळ काहीतरी पदरात पडलंच पाहिजे हा मेसेज आपल्या कानी कपाळी ओरडून सांगितला जातो. साधं शाळेत शिकणाऱ्या मुलांचं उदाहरण पाहिलं तर हे लक्षात येतं. पालक मुलाला, तू शाळेत शिकण्याकरता जात आहेस, ज्ञान व कौशल्य संपादनाकरता जात आहेस हे न सांगता, परीक्षेमध्ये वर्गामध्ये पहिल्या 3 विद्यार्थ्यात तुझं नाव पाहिजे हे त्या मुलाच्या मनावर सतत बिंबित असतात. त्या मुलावर त्याचा काय परिणाम होत आहे, त्याला जी स्किल्स नॉलेज मिळणं आवश्यक आहे ते मिळतं आहे का, याचं कोणाला सोयरसूतक नसतं. म्हणजे सर्व फोकस हा शिक्षणाच्या प्रोसेस, त्यातून आवश्यक असलेले स्किल्स नॉलेज यावर न राहता केवळ त्या फळाच्या आशेवर. त्यामुळे अपयश आलं तर मुलं, आई वडील हे सर्व नैराश्याच्या गर्तेत भोवऱ्यात सापडतात आणि बरेचदा त्या मुलाचं किंवा मुलीचं पुढील आयुष्यात भयंकर नुकसान होतं. पण अर्थातच हे सर्व ऐकण्याची कोणाचीही तयारी नसते आणि त्यांना तो वेळही नसतो. ते म्हणतात, वी कॅनॉट फाईट द सिस्टीम. माझ्या स्वतःच्या बाबतीत हे घडलं आहे. आता असं वाटतं की ही ज्ञानेश्वरीची शिकवण आधी मिळाली असती तर किती बरं झालं असतं. पुढे अनुभवानं हे कळलं की वी कॅन फाईट द सिस्टीम यात थोडेफार तथ्य असलं तरी पालक म्हणून आपण मुलांना निदान हे सांगू शकतो की डू युअर बेस्ट, कारण तेवढंच तुझ्या हातात आहे, मग बघू काय होतंय ते. आणि हे फक्त शिक्षणाच्या बाबतीतच नाही, व्यवसाय, नोकरी, स्पोर्ट्स, कलाक्षेत्र अशा समाजाच्या प्रत्येक अंगामध्ये हे विष भिनलेलं आहे. सगळीकडे फक्त यश, यश आणि यश यांचाच नारा. डू युअर बेस्ट अँड नॉट वरी अबाउट द रिझल्ट्स, एन्जॉय द प्रोसेस अँड नॉट द आउटकम हे संदेश केराच्या टोपलीत गेले आहेत. अर्थात सगळेजण असं करतात असं नाही. स्वधर्माची महती सांगताना माऊली म्हणतात, आपला स्वधर्म आचरित असताना त्यात पापाचा शिरकाव होत नाही. या उलट जर स्वधर्माला सोडून आचरण व्हायला लागलं तर वाईट कर्माच्या जागी आसक्ती उत्पन्न होते आणि ती व्यक्ती संसार बंधनात अडकून पडते. स्वधर्माचं आचरण करणं हे नित्य यज्ञ या केल्यासारखंच आहे. स्वधर्म पाळला तर व्रतवैकल्य नियम करण्याची जरूर नाही. शरीराला पीडा देण्याची म्हणजे उपास तापास व्रतवैकल्य करण्याची जरूर नाही. स्वधर्म हीच आपली देवदेवता आहे, तोच आपला यज्ञ आहे, तीच आपली पूजा आहे. अन्य काही करण्याची आवश्यकता नाही. अर्थात हा स्वधर्म पाळताना मनात कुठलाही हेतू न धरता हा स्वधर्म यज्ञ करता आला पाहिजे. या स्वधर्मरूपी पूजेनं सर्व देवतांना आराधिले असताना त्या खात्रीने तुमचा योगक्षम क्षेम चालवतील. तुम्ही जे करू पाहता ते सहज सिद्धी जाईल. मनातील इच्छित गोष्टीही पूर्ण होतील. तुम्ही बोलाल ते खरं होईल, म्हणजे वाचासिद्धी ज्याला आपण म्हणतो, आणि तुम्ही आज्ञा करणारे व्हाल, इतकी या स्वधर्माची महती माऊलींनी सांगितली आहे. चला तर मग श्री ज्ञानेश्वरीच्या सहवासात त्यापूर्वी एक गाणं ऐकूया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, राम.

0: आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी स्वामी स्वरूपानंदांनी रचलेली माऊलींची प्रार्थना म्हणूया. नमितो थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कवीवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत स्मरण तयाते होता होता साते हर्षन चित्ती मावे म्हणून वाटते पुन्हा पुन्हा ते पावन चरण नमावे. तेव्हा आता श्री दीनानाथ होक त्यांचे विचार आपल्याबरोबर शेअर करत आहेत. ओवी 81 ते 94 आणि 95 ते 100 अध्याय तिसरा.
1: चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात अध्याय तिसऱ्यामधील 81 ते 94 ओव्यांच्या सहवासामध्ये आपण जाऊया. आपल्याला ज्ञानोबा राय स्पष्टपणे सांगतात की हा मृत्यूलोक कर्माने बांधलेला आहे. कुठलाही जीव ह्या लोकामध्ये कर्मरहित अशा अवस्थेत राहू शकत नाही. स्वाभाविक घडणारी कर्म, नित्य घडणारी कर्म, काही निमित्ताने घडणारी कर्म, नित्य निमित्ताने घडणारी कर्म, अशा प्रकारे एक ना अनेक कर्मांनी हा मृत्यूलोक बांधलेला आहे. ह्याविषयीच एक महत्वाचा शब्द ज्ञानोबा रायांनी वापरला ज्याच्याशी आपली ओळख ह्या अगोदरच झालेली आहे आणि तो म्हणजे स्वधर्म. स्वधर्माचं पालन करत अर्थात आपल्या वाट्याला येणारं कर्म कर्तव्य म्हणून आपण ते करणं, त्याचबरोबर आपल्यासाठी जे उचित आहे विहित आहे ते कर्म न टाळणं, अशा प्रकारे आपल्याला ज्ञानोबा रायांनी या अगोदर मार्गदर्शन केलेलं आहे. आणि जेव्हा अशा प्रकारे यथा योग्य आणि योग्य वेळी प्राप्त होणारं कर्म त्या कर्मातून आपल्या विषय सुखाच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात अशी इच्छा न बाळगता आपण ते कर्म करून जशी परमेश्वराची इच्छा असं म्हणून त्याच्या चरणी अर्पण केलं तर ते कर्म परमेश्वराला प्राप्त होतं, परमेश्वर तत्वाच्या प्रित्यर्थ केल्यासारखं होतं आणि हाच आपल्याकडनं कर्माच्या साह्याने यज्ञ केला जातो. म्हणूनच ज्ञानोबा राय असं म्हणतात स्वधर्म जो बापा तोची नित्य यज्ञ जाणपा म्हणून वर्तता तेथ पापा संचारू नाही. हा निजधर्म जय सांडे आणि कुकर्मी रती घडे तैची बंधू पडे सांसारिक. थोडक्यात आपल्या वाट्याला येणारी कर्म भगवंत प्रित्यर्थ करणं हा आपल्याकडून घडणारा नित्य यज्ञ आहे आणि अशा रीतीने विशेष सुखाच्या इच्छांचा त्याग करत आपण जर कर्म करत राहिलो तर त्या ठिकाणी पाप म्हणजे आपण चुकण्याची बिलकुल शक्यता नाही. ज्ञानोबा राय तर म्हणतात म्हणून वर्तता तेथ पापा संचारू नाही. कुठल्याही चुकीला आपण कुठे कमी पडू याची काही शक्यताच नाही, त्याला काही वावच नाही. आणि आपल्याला ह्या लोकांमध्ये येऊन कर्म तर करायचंच आहे, तर मग कुकर्म कशाला करायचं? कुठलंही कर्म करायचं म्हटलं की कष्ट आलेच. मग कुकर्मांमध्ये सुद्धा जर कष्ट पडत असतील तर त्याच्यापेक्षा कष्ट घेऊन सत्कर्म केलेली चांगली नाहीत का? कारण कुकर्म जर केला तर तैची बंधू पडे सांसारिक. म्हणून स्वधर्मानुष्ठान ते अखंड यज्ञ याजन जो करी तया बंधन कहींच न घडे. हा लोकू कर्मे बांधिला जो परतंत्रा भूलला तो नित्य यज्ञाते चुकला म्हणून. माऊली आपण जर आपल्या कर्मांना ही भावना ठेवून सामोरे गेलो तर आपल्याकडनं नित्य यज्ञ घडतोय. आपल्याला कुठल्याही प्रकारे वेगळ्या यज्ञ याग करण्याची आवश्यकता नाही. परंतु ह्या यज्ञरूप परमेश्वराला विसरून आपण विषय सुखाच्या मागे लागलो आणि त्यामुळेच आपल्याकडनं हा नित्य यज्ञ चुकला. हे मत ज्ञानोबारायांनी व्यक्त केलेलं आहे. त्याविषयी ते एक संदर्भ देतात. ते म्हणतात वेगवेगळ्या यज्ञची संकल्पना. जेव्हा सृष्टी निर्माण झाली त्यावेळी मांडली गेली. ब्रह्मदेवाने या सृष्टीला, या सृष्टीतल्या जीवांना एक सूचना केली, एक उपदेश केला आणि ते म्हणाले की तुम्ही स्वधर्मरूप यज्ञाने आपली प्रगती करून घ्या. कारण हा स्वधर्मरूप यज्ञच तुमच्यासाठी कामधेनू बनेल आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल. हे फार मोठं सूत्र सांगितलेलं आहे. आणि स्वधर्म यज्ञ म्हणतानाच ते सांगतात की यथा योग्य ज्याच्यामध्ये आपलं हित आहे ते कर्म तुम्ही निर्धास्तपणे करा. ते कर्म करण्याचा उद्देश विषय सुखाची अपेक्षा ठेवू नका आणि प्राप्त होणारं कर्म परमेश्वराला अर्पण करत जा. ते कर्मच कामधेनू बनेल आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल. मावली हो, अशा प्रकारे कर्म करण्यातच आपलं सुख, आपलं यश सगळं लपलेलं आहे. आता येची विषयी पार्था तुझं सांगेन एकी मी कथा जई सृष्ट्यादी संस्था ब्रह्मीने केली तई नित्य याग सहिते सृजिली भूते समस्ते परी नेणतीची तिये यज्ञाते सूक्ष्म म्हणवनी. हे जे रहस्य ब्रह्मदेवाने सांगितलं त्याच्यामध्ये खूप गर्भितार्थ आहे. तो सूक्ष्म आहे आणि तोच लोकांच्या लक्षात आला नाही. म्हणून कर्माचा उद्देश म्हणजे विषय सुख प्राप्त करणं एवढाच त्यांनी वरवर घेतला. आणि एक अजून महत्वाचा उल्लेख ज्ञानोबारा इथे करतात, ते म्हणजे जई सृष्ट्यादी संस्था ब्रह्मेने केली. परमेश्वर तत्वाची ब्रह्मदेव ही जी शक्ती आहे त्या शक्तीने सृष्टी नावाची संस्था निर्माण केली. ती संस्था चालावी म्हणून इतर संस्था जशा सृष्टीमधल्या चालतात त्याचप्रमाणे सृष्टी रूपी संस्था चालावी म्हणून सुद्धा नियम केले. ते वेळी प्रजी विनविला ब्रह्मा देवा काय आश्रयो एथ आम्हा तव म्हणे तो कमळ जन्मा भूतान प्रती तुम्हा वर्ण विशेष वशे आम्ही हा स्वधर्मची विहिला असे याते उपासा मग आपैसे पुरती काम. स्पष्टपणे इथे भगवंत सांगतात की वर्ण विशेष वशे प्रत्येक जीवाकडे मूलतःच नैसर्गिकपणे वर्ण विशेष वशे प्रत्येक जीवाकडे मूलतःच नैसर्गिकपणे जे कौशल्य

यातले कुठलेही प्रकार करायची जरुरी नाही. जर का तुम्ही निश्चयाने आणि प्रामाणिकपणे स्वधर्म रूपी यज्ञाचं पूजन जर केलं तर. ओ हे तुके चित्ते अनुष्ठापाम ययाते पतिव्रता पतिते जिया परी. हे एक उदाहरण ज्ञानोबारायांनी इथे दिलं की पतिव्रता स्त्री ज्याप्रमाणे एक निष्ठपणे एकाग्र चित्ताने आपल्या कर्तव्यांचं पालन करते तेवढ्याच एकाग्रपणे निश्चयाने चित्तपूर्वक तुम्ही सुद्धा स्वधर्माचं पालन करा. आणि विषय वासना पूर्ण करण्यासाठी कुठलाही हेतू तुमच्या कर्मामध्ये ठेवू नका. तैसा स्वधर्म रूप मखू हाची सेव्यू तुम्हा ऐकू ऐसे सत्य लोक नायको बोलता जाहला. सत्य लोक नायको परमेश्वर शक्तीचं प्रगट रूप सत्य लोक नायक ब्रह्मदेव असं सांगून गेलेला आहे की तुम्ही स्वधर्म रूपी यज्ञानेच परमेश्वराची पूजा करा. देखा स्वधर्माते भजाल तरी काम धेनुहा होईल मग प्रजा हो न संडील तुमते कदा. अहो किती स्पष्टपणे भगवंत सांगतायत की अहो या लोकात आल्यावर तुम्हाला कर्म करणं प्राप्तच आहे, तर सहजपणे तुमच्या वाट्याला जी कर्म येत आहेत ते अत्यंत प्रामाणिकपणे करा, परमेश्वराचं स्मरण करत करा. अहो आपल्या प्रत्येकाकडे कामधेनू ह्या कर्माबरोबर परमेश्वराने पाठवलेलीच आहे. हा स्वधर्मरूपी यज्ञ केल्यावरती कामधेनू प्रत्येकाला प्रसन्न होईल ह्याची खात्रीही परमेश्वर देतोय. किती आपल्याला उघडपणे हे मार्गदर्शन ज्ञानोबारायांनी केलेलं आहे. आणि आपल्याला आज जगामध्ये अनेकांकडून उपेक्षा सहन करावी लागेल, पण ज्ञानोबाराय म्हणतात हा स्वधर्म कधीही तुमची उपेक्षा करणार नाही, तुम्हाला कधीही नाराज करणार नाही. तर माऊली हो, या स्वधर्मरूपी यज्ञाचं पूजन सहजपणे आपल्या वाट्याला चालून आलेलं आहे. कामधेनू आपल्या दारात त्या रूपाने आलेली आहे. आपण सगळे मिळून त्याची सेवा करत राहू. कर्म करत असताना परमेश्वराचं स्मरण करत ते कर्म परमेश्वराला अर्पण करत राहू. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण. माऊली चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 3 मधील आपण 95 ते 100 ओव्यांच्या सहवासात जाऊयात. ज्ञानोबा राय आपल्याला सांगतायत की तुम्ही स्वधर्माचा अनुष्ठान करा. स्वधर्म या शब्दावर माऊलींचा विशेष जोर आहे. या स्वधर्माच्या अनुष्ठानाने काय होईल तर देवदेवता संतुष्ट होतील. माऊली आपण बघितलं की हा संपूर्ण पृथ्वी लोक ज्या लोकामध्ये आपण जन्माला आलेलो आहोत तो व्यवस्थितपणे कर्मानी बांधलेला आहे. या सृष्टीचं कार्य चालण्यासाठी परमेश्वराने त्याच्याच शक्तीमधून वेगवेगळे अधिकारी देवदेवता नेमलेले आहेत. ते सृष्टीचं कार्य चालवतात. पंचमहाभूत आहेत, त्यांच्यातल्या समतोल राखून ते सृष्टीचं कार्य चालवतात. माऊली म्हणतात या पंचमहाभूतांपासूनच ही सृष्टी निर्माण झाली आहे. सृष्टीतली प्रत्येक सजीव निर्जीव गोष्ट प्रगट झालेली आहे आपल्या सकट. तेव्हा आपण सुद्धा या सृष्टीच्या नियमांचं पालन करत स्वधर्माचं अनुष्ठान करत वाटचाल केली तर त्यांनी अधिकारी मंडळी खुश होतील. ज्या अधिकाऱ्यांची नेमणूक परमेश्वराने केलेली आहे आणि ते संतुष्ट झाले की माऊली म्हणतात तुम्ही एकमेकांना संतुष्ट करा, एकमेकांना आनंदात ठेवा, सुखात ठेवा. त्यांनी काय होईल, तुमचं परम कल्याण होईल. ज्ञानोबाराय

0: म्हणतात, जे येणे करुणी समस्ता, परितोषू होईल देवता, मग ते तुम्हा इप्सिता अर्थांते देती। या स्वधर्म पूजा पूजिता देवता गणान समस्ता योगक्षेम निश्चिता करीती तुमचा। अर्थात ज्ञानोबाराय म्हणतात, स्वधर्म रूप यज्ञाच्या अनुष्ठानाने आपण सर्व मंडळींनी स्वधर्म रूप यज्ञाचं जर अनुष्ठान कायम स्वरूपात आपल्या अंगवळणी पाडलं तर या सृष्टीचं कार्य सांभाळणाऱ्या सर्व देवतांना संतोष होईल आणि त्याच्या बदल्यात ते आपल्याला काय देतील तर संतोषच देतील। ह्या ठिकाणी ज्ञानोबाराय एक अत्यंत प्रॅक्टिकल व्यावहारिक सूत्र सांगतायत, ते कुठलं तर तुम्ही दुसऱ्याला सुख द्या, दुसरा तुम्हाला सुख देईल। तुम्ही दुसऱ्याला आनंद देण्याचा प्रयत्न करा, त्याला आनंद द्या, त्यामुळे तुमच्याही वाट्याला आनंदच येईल। त्याचप्रमाणे स्वधर्माचं अनुष्ठान केल्यावर देवदेवतांना अधिकारी मंडळींना संतोष होईल आणि ते तुम्हालाही संतोषच देतील आणि त्यामुळे तुमच्या योगक्षेमाची काळजी घेतली जाईल, ते खात्रीने तुमचा योगक्षेम चालवतील ह्याबद्दल विश्वास ठेवा, हे ज्ञानोबाराय आपल्याला सांगताय। पुढे जाऊन ज्ञानोबाराय म्हणतात, तुम्ही देव तांते भजाल, देव तुम्हा तुष्टतील, ऐसी परस्परे घडेल प्रीती जेथ। बघा मंडळी, ज्ञानोबाराय म्हणतात, ऐसी परस्परे घडेल प्रीती जेथ, याच्यामुळे तुमच्या एकमेकांमध्ये प्रेम जुळेल आणि हे प्रेम जुळल्यामुळे तुमची मनोरथ सिद्धीस जातील। तुम्ही म्हणाल ते होईल, म्हणाल ते होईल, तेथ तुम्ही जे करू म्हणाल ते आपैसे सिद्धी जाईल, वांछितही पुरेल मानसींचे। तुम्ही जे म्हणाल ते तर आपोआप होईलच, आपैसे आपोआप होईलच, परंतु तुमच्या मनामध्ये जर कुठली इच्छा उमटली तर ती सुद्धा पूर्णत्वास जाईल, असं आपल्याला ज्ञानोबाराय सांगतात। पण या ठिकाणी एक मात्र अट आहे, ते म्हणजे स्वधर्मरूपी यज्ञाचं अनुष्ठान काय ते आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपल्या जीवनाला आपण दिशा दिली पाहिजे। ज्ञानोबाराय म्हणतात, तुम्ही वाचासिद्धी पावाल, वाचासिद्धी पावाल, आज्ञापक होवाल, म्हणिये तुमते मागतील महारुद्धी। ह्याच्यात अजिबात अतिशयोक्ती नाही। ज्ञानोबाराय म्हणतात की परमात्म्यांनी जे नेमलेले अधिकारी आहेत म्हणजेच देवदेवता आहेत, जे या सृष्टीची संपूर्ण मॅनेजमेंट बघतायत, त्यांच्या प्रसादाने तुम्ही बोलाल ते खरं होईल, तुम्हाला वाचासिद्धी मिळेल। एवढंच नाही तर तुमच्या विचारांना, बोलण्याला आदर मान मिळेल, ते ऐकले जातील। आज तुम्ही दुसऱ्यांच्या आज्ञा स्वीकारत असाल तर ह्या ठिकाणी सृष्टी तुमची आज्ञा स्वीकारायला लागेल, तुमच्या शब्दांना तुमच्या विचारांना वजन प्राप्त होईल आणि हे स्वधर्म यज्ञाचं अनुष्ठान केल्यामुळे होईल, हे माऊली आपल्याला सांगतायत। जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर वोळगे फळभार लावण्येसी। ज्ञानोबारायांनी इथे फार सुंदर दृष्टांत दिलेला आहे। हे स्वधर्माचं अनुष्ठान आपण जर अंगवळणी पाडलं तर काय होईल, तर माऊलींचा दृष्टांत असा आहे की ज्याप्रमाणे वसंत ऋतू आल्यावर, वसंत ऋतूचं आगमन झाल्यावर वनातल्या झाडांना फळा फुलांचा बहर येतो, वनातल्या झाडांना फळा फुलांचा बहर येतो आणि वनाचं एक सौंदर्य, लावण्य एक वेगळ्याच स्वरूपात प्रगट होतं। आज त्याचप्रमाणे स्वधर्माचं अनुष्ठान केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुद्धा वसंत ऋतूचा बहर आल्यासारखा देवदेवतांच्या आशीर्वादांचा बहर येईल आणि आपल्या जीवनाला सुद्धा एक सौंदर्य प्राप्त होईल. ह्यासाठी माऊलींचा हा दृष्टांत आहे. तर माऊली हो, आपल्या जीवनामध्ये सुद्धा हे वसंत ऋतूचं आगमन होण्यासाठी देवदेवतांच्या आशीर्वादांच्या रूपाने वसंत ऋतूचं आगमन होण्यासाठी आपण सुद्धा स्वधर्माचं अनुष्ठान, आपण अनेक व्रतवैकल्य करतो, अनेक नवस बोलतो, अनेक उपासना करतो, ही तर माऊली आपल्याला सहजपणे करता येईल अशी साधना सांगतात. आणि ती म्हणजे प्रत्येकाने आपापल्या वाट्याला आलेल्या स्वधर्मरूपी यज्ञाचं अनुष्ठान करावं. आणि स्वधर्मरूपी यज्ञाचं अनुष्ठान केल्यावर तुम्ही देवतांते भजाल, देव तुम्हा तुष्टतील, ऐसी परस्परे घडेल प्रीती जेथ. विचार करा मंडळी, या सृष्टीचं मॅनेजमेंट बघणाऱ्या देवदेवता आणि आपल्यामध्ये एक स्नेहसंबंध तयार झाला तर आपण या सृष्टीमध्ये ज्या प्रकारे विचरण करू, ज्या प्रकारे आपला संचार असेल, ज्या प्रकारे आपण राहू, त्याच्यात किती सुख असेल, किती आनंद असेल, किती समाधान असेल. तर हे करण्यासाठी आपल्याला ज्ञानोबा राय मार्गदर्शन करोत, आशीर्वाद देवत, हीच आपण त्यांच्या चरणी प्रार्थना करू. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.
1: कार्यक्रमाच्या या दुसऱ्या भागात आता आपण ओवी 101 ते 118 यावरील श्री दीनानाथ ओक यांचे विचार ऐकणार आहोत. माऊली म्हणतात, तुम्ही जर एकनिष्ठपणे स्वधर्माचं आचरण कराल तर सर्व भोगांनी संपन्न होऊन निरीच्छ व्हाल. पाण्यामध्ये राहून देखील जसं कमलपत्रावर पाणी राहत नाही, तसेच सर्व भोग भोगूनही तुम्ही निरीच्छ व्हाल. याचा भावार्थ असा मला वाटतो की तुम्ही इंद्रियांच्या ताब्यात नसून ती इंद्रिये तुमच्या ताब्यात आहेत. इंद्रिये सांगतील त्याप्रमाणे न वागता स्वधर्माला अनुसरून त्याचं अधिष्ठान ठेवून इंद्रियांकरवी जे विहित कर्म आहे ते करणारा जो आहे तो भोग भोगूनही निरीच्छ असतो. ॲबिलिटी टू टर्न द टॅप ऑन अँड ऑफ वेन ही ऑर शी विशेस टू. माझी अवस्था या अगदी उलट असते. इंद्रियांच्या अधीन असल्यामुळे ती वागतील वा वाकवतील तसं मी वागतो आणि वागतो. तेव्हा हे माझ्या हिताचं आहे का अनहिताचं आहे याचा विचार करायला सुद्धा माझ्या बुद्धीला आणि मनाला वेळ नसतो. भोग आणि वासना सतत माझ्या भोवती फेर धरून असतात आणि आय डान्स टू देअर ट्यून. माझी धडपड आणि शक्ती हा टॅप ऑफ करण्यामध्ये खर्च होत राहते पण या प्रोसेसवर माझा बिलकुल ताबा नसतो. विचार केला तर दिवसभरामध्ये किती अनावश्यक आपल्या अहिताची कर्मे मी करत असतो. वेळ जात नाही, टी व्ही लावा, बघा व्हॉट्सॲपवरचे मेसेजेस, व्हिडिओज, करा फोन कोणाला तरी, भूक लागलेली नसली तरी समोर दिसतंय खावा. जगामध्ये चाललेल्या गोष्टींमुळे आपल्या मनाचा क्षोभ होणे, ज्यामध्ये आपण काहीही बदल करू शकत नाही, त्यावर चर्चा आणि मतं व्यक्त करून आपला वेळ वाया घालवणे वा अस्वस्थ होणे, अशा मन आणि इंद्रियांच्या आहारी जाऊन कितीतरी गोष्टी आपण करतो. पण ज्याचा इंद्रियांवर ताबा आहे, ज्याचा मनाचा आणि बुद्धीचा निग्रह आहे, तो वासना आणि भोग यांच्या विळख्यात सापडत नाही. या अवस्थेलाच माऊलींनी निरीच्छ म्हणले आहे. तेव्हा आता ऐकूया श्री दीनानाथ ओक यांचं चिंतन.
0: माऊली, चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 3 मधल्या 101 ते 118 ओव्यांच्या सहवासामध्ये आपण जाऊया. माऊली आपल्याला स्वधर्माला धरून मार्गदर्शन करतायत, स्वधर्माचं महत्व पटवून देत आहेत. स्वधर्माच्या साह्याने आपण देवदेवतांची पूजा करू शकतो. ह्या स्वधर्माच्या आचरणातून आपल्याला जे मिळेल त्यातला काही वाटा आपण देवदेवतांना जर दिला तर ते अजून संतुष्ट होतात. देवदेवतांना देणं म्हणजे काय? तर ज्या गोष्टी स्वधर्म पाळण्यासाठी आवश्यक आहेत त्या गोष्टींना मदत करणं दान करणं, देणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि असं जर आपण केलं तर ज्ञानोबाराय म्हणतात, तैसे सर्व सुखेन सहित दैवची मूर्तिमंत येईल देखा काढत तुम्हा पाठी, ऐसे समस्त भोग भरित होवाल तुम्ही अनार्थ जरी स्वधर्मैक निरत वर्ताल बापा. अर्थात आपण जर का स्वधर्मातून आपल्याला आशीर्वादाच्या रूपाने जे काही भोग प्राप्त होतील, आपल्याला जे काही मिळेल, त्यातल्या काही गोष्टींचं आपण जर दान केलं, आणि ते दान सुद्धा कुठे, तर ज्या ठिकाणी स्वधर्माचं पालन घडणार आहे अशा गोष्टींच्या ठिकाणी दान केलं, तर ह्या देवदेवतांना आनंद होतो. ह्या देवदेवतांचा सुद्धा जो चालक आहे परमात्मा, त्याच्यापर्यंत ते दान जाऊन पोचतं. आणि मग त्यामुळे आपलंच सुदैव आपला शोध घेत आपल्या मागे लागतं. ज्ञानोबाराय पुढे म्हणतात, का जालिया सकल संपदा जो अनुसरेल इंद्रिय मदा लुब्ध होऊन या स्वादा विषयांचिया. तर या ठिकाणी मात्र माऊली आपल्याला ज्ञानोबाराय सावध करतायत. ते म्हणतात, असं जर सुदैव तुम्हाला शोधत तुमच्याकडे आलं का, तर तुम्ही स्वधर्माचं आचरण करताय, परंतु देवदेवतांच्या आशीर्वादाने भरपूर मिळालं, आणि त्या मिळाल्याच्या आनंदात जर मनुष्य प्राणी स्वार्थी झाला, तर सावधगिरीची सूचना म्हणून ज्ञानोबाराय हे आपल्याला सांगतायत. आणि हे लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. जर मिळालेल्या संपत्तीला, मग वेगवेगळ्या प्रकारची संपत्ती, पण त्या मिळालेल्या संपत्तीला भुलून जर आपण विषय सुखाच्या मागे लागलो, इंद्रियांना जसं वाटेल तसं वागण्याचा आपण प्रयत्न करायला लागलो, तर मग मात्र त्याच्यात आपलं नुकसान आहे. तया मग अपावो थोरू आहे जेणे ते हातींचे सकळ जाये देखा प्राप्त ही न लाहे भोग भोगू. ही 108 ओवी आहे, अत्यंत महत्वाची आहे, लक्षात ठेवण्यासारखी आहे. तया मग अपावो थोरू आहे अशा व्यक्तीला मग मात्र खूप अपाय आहे. त्याला जे मिळालंय ते तर सगळं जाईलच, किंवा एखाद वेळेस त्याच्यापाशी सगळं असेल, पण त्याचा तो उपभोग घेऊ शकणार नाही अशी त्याची अवस्था होईल. ह्यासाठीच ते सावध करतायत. त्यासाठी खूप सुंदर दृष्टांत ज्ञानोबाराय देतात. ते म्हणतात, जैसे गतायुषी शरीरी चैतन्य वासू न करी का निदैवाच्या घरी न राहे लक्ष्मी. तर ज्या पुरुषाचं आयुष्य सरलंय, आता आयुष्य म्हणून त्याच्याजवळ काहीच राहिलं नाही, त्याच्या देहामध्ये चैतन्य सुद्धा वास करत नाही, आणि ज्या शरीरामध्ये चैतन्य वास करत नाही त्या शरीराला कुठल्याही प्रकारची शोभा नाही. त्या शरीराच्या अवतीभोवती, त्या देहाच्या अवतीभोवती कितीही भोग, कितीही संपत्ती पसरून ठेवली, पण त्या शरीरात जर चैतन्यच नसेल तर त्याचा काय उपयोग. ज्याचं दैवच फिरलं त्याच्या घरी लक्ष्मी राहत नाही. त्याप्रमाणे जो मिळालेल्या भोगसंपत्तीने अहंकारामध्ये चूर होऊन जातो, दान करण्याचं विसरून जातो, योग्य प्रकारे सेवा करण्याचं विसरून जातो, अतिथी आला तर त्याची काळजीपूर्वक चौकशी केली पाहिजे. जे स्वधर्माचं पालन करतायत आणि इतरांना शिकवतायत, अशा साधू संन्याशांचा संघ घडला तर त्यांना भोजन द्यायला पाहिजे, यज्ञ याग यांच्यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे. जिथे स्वधर्माचं पालन कसं करावं या दृष्टीने मार्गदर्शन केलं जातं, त्या ठिकाणी दान केलं पाहिजे. आणि असं जो करत नाही त्याला ज्ञानोबाराय म्हणतात, म्हणून स्वधर्म जो सांडिल तया ते काळू दंडिल चोरू म्हणून हरिल सर्वस्व तयाचे. ही 112 ओवी आहे. त्या ठिकाणी ज्ञानोबाराय म्हणतात की अशा प्रकारे जो स्वधर्माचं आचरण करणार नाही त्याला काळाकडनं अवश्य दंड भोगावा लागेल. काळ त्याच्याकडे चोर म्हणून बघेल, कारण त्याच्या अगोदरच्या पुण्याईने देवदेवतांनी त्याला दिलं, पण त्याने परत ते ऋण फेडण्याच्या दृष्टीने फूल ना फुलाची पाकळी म्हणून दान सुद्धा केलं नाही। त्याला चोर समजलं जाईल, काळातर्फे त्याला चोर समजलं जाईल, आणि मग त्याच्यापासून त्याला प्राप्त झालेले जे काही भोग आहेत ते हिरावून घेतले जातील, ते हिरावून घेतले जातील। ही फार मोठी सूचना ज्ञानोबारा यांनी इथे केलेली आहे। ऐसे होय तया उन्मत्ता, मगन सुटे बापा रुदता, कल्पांती ही सर्वथा प्राणीगण हो। ज्ञानोबाराय म्हणतात की ब्रह्मदेव आपल्याला असं सांगतायत की हे प्रजाजन हो, संपत्तीमुळे उन्मत्त होऊन, मिळालेल्या भोगांमुळे उत्पन्न होऊन, स्वतःनी कमावलेल्या पुण्यामुळे उन्मत्त होऊन जो इंद्रियांच्या स्वाधीन गेला आणि केवळ मी आणि माझ स्वतःच सुख, विषयांमध्ये सुख एवढंच जो बघायला लागला आणि स्वधर्माला सोडून वागायला लागला, असा हा उन्मत्त पुरुष मग कितीही रडला तरी त्याला त्याच्यातनं कोणीही सोडवू शकत नाही। म्हणून इथे फार आपल्याला सावधगिरीने राहायला पाहिजे। जैसे जळ चरा जळ सांडे आणि तत्क्षणी मरण मांडे, हा स्वधर्म तेणे पाडे विसंबो नये। म्हणून तुम्ही समजती आपुला आलिया कर्मी उचिती, निरत व्हावे पुढत पुढती मणिपत असे। म्हणून ज्ञानोबाराय म्हणतायत की मी तुम्हाला पुन्हा पुन्हा हेच सांगतोय की ज्याप्रमाणे मासे किंवा जलचर जलामध्ये पाण्यामध्ये जगणारी सृष्टी ही पाण्या वाचून तत्काळ नाहीशी होते, मरण पावते, त्याप्रमाणेच स्वधर्म हा सर्व मनुष्य प्राण्यांसाठी आहे, तो कधीही सोडू नये। पाण्यामध्ये राहणाऱ्या सर्व जलचरांचं जीवन हे पाणीच आहे, त्याप्रमाणे मनुष्य प्राण्यासाठी सुद्धा जीवन म्हणजे स्वधर्मच आहे, तो सोडून त्यापासून वेगळं त्याला राहता येणार नाही। म्हणून तुम्हाला परत परत मी असं सांगतोय असं ज्ञानोबाराय म्हणतात की तुम्ही सर्व लोकांनी सर्व साधकांनी आपल्या विहित कर्माच्या ठिकाणी तत्पर राहावं, जागरूक राहावं। माऊली हो, ह्या ज्या माऊलींच्या ओव्या आहेत 101 पासून 118 पर्यंत, मनापासून त्याचं चिंतन मनन करा, त्यातला भावार्थ गर्भितार्थ लक्षात घ्या। आपण सर्वजण माऊलींना स्वधर्माचं आपण आचरण केलं पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे हे समजून घेण्याचा प्रयत्न करू। माऊलींनाच प्रार्थना करू की आम्हाला मार्गदर्शन कर आणि आम्हाला या स्वधर्मरूपी अनुष्ठानाच्या मार्गावर ठेव, जागरूक ठेव, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करू। रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण।
1: आता कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे। श्री दीनानाथ ओक यांनी अतिशय साध्या आणि सोप्या शब्दात त्यांचे विचार आपल्याबरोबर शेअर केले, याबद्दल त्यांचे मनापासून आभार। आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना धन्यवाद आणि नमस्कार।
2: या पोल्युशनवर सोल्युशन पाहिजे रे,
3: ग्रीन ऑस्ट्रेलियासाठी आपली जबाबदारी उचलायची का? अगं मग घरातच इलेक्ट्रिसिटी जनरेट करून वापर आणि एक्सेस ग्रीडला विकून टाक।
2: पण कसं?
3: आयका टेक्नॉलॉजीच्या मदतीनं फक्त $2800 मध्ये 6.6 किलोवॅटची सोलर सिस्टीम बसवून
2: मग इलेक्ट्रिसिटी बिल्स
3: 80% पर्यंत सेव्हिंग आणि सिस्टीम वर सबसिडी देखील।
2: तुमच्यासारखं माझ्या घराला होईल सूट।
3: अगं कस्टमाइज सोलर सिस्टीम हीच तर आयका टेक्नॉलॉजीची खासियत आहे ना।
2: आहेत तरी कोण हे आयका टेक्नॉलॉजी?
3: आपलीच माणसं संदीप चिखले आणि कुणाल भागवत। नंबर पण घे 0409707707, ईमेल info@ayk.com.au।

0: आयुष्यभराचा भार म्हणूनच आधी खात्री करा. घाईत निर्णय नका घेऊ. तपासणीशिवाय घर घेणं मोठी रिस्क हे लक्षात ठेवू. घरांच्या सर्व प्रकारच्या इन्स्पेक्शनचे वन स्टॉप सोल्युशन म्हणजेच आक्वा बिल्ड इन्स्पेक्शन. ते शोधतील मेजर मायनर आणि सेफ्टी डिफेक्ट फॉर शुअर. तुमचा निर्णय मग होईल व्हेरी स्मार्ट आणि क्लिअर. आणि हा तुमच्या हक्काचा मराठी माणूस 0430-583-588 ला फोन लावा आणि सर्जेरावांशी नक्की बोला. लक्षात ठेवा 0430-583-588.
1: तीनशे वर्षांच्या सुलतानी राजवटीच्या भयानक काळरात्रीनंतर चारी पादशाह्या दबवून शिवाजी राजांनी महाराष्ट्रात भूमिपुत्रांचं स्वराज्य निर्माण केलं आणि एका शुभ मुहूर्तावर राजे सिंहासनाधीश्वर झाले. इंग्रजी कालगणनेनुसार हा दिवस होता 6 जून 1674. आणि आता पुन्हा 350 वर्षानंतर याच दिवशी म्हणजे शनिवार 6 जून 2026 रोजी सिडनीतल्या मराठी मंडळींच्या हृदय सिंहासनावर आरूढ होण्यासाठी येत आहेत महाराज द किंग. नेत्र दीपक नेपथ्य ढोल ताशासहित वाद्यवृंद आणि शेकडो कलाकारांच्या साक्षीनं चला आपणही या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होऊया.

0: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट राजा शिवाजी। आर्य एंटरटेनमेंट हा चित्रपट संपूर्ण ऑस्ट्रेलियामध्ये वितरित करत आहे। आकाशवाणी सिडनीच्या रसिक श्रोत्यांसाठी आर्य एंटरटेनमेंट एक खास भेट घेऊन येत आहे। आता मी आपणास दोन प्रश्न विचारणार आहे, त्याची त्वरित आणि अचूक उत्तरं देणाऱ्या दोन रसिक श्रोत्यांना कॅसल हिल रात्री 8:02 तिकीटं किंवा पॅरामेटा इथे 4:30 दोन तिकीटं बक्षिसं म्हणून देण्यात येणार आहे। उत्तर पाठवण्यासाठी नंबर आहे 0469412502। प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या साली झाला? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या साली झाला? आणि दुसरा प्रश्न आहे, महाराजांनी अफझल खानाचा वध कोणत्या गडाच्या पायथ्याशी केला? महाराजांनी अफझल खानाचा वध कोणत्या गडाच्या पायथ्याशी केला? उत्तर पाठवण्यासाठी नंबर परत एकदा सांगते 0469412502। धन्यवाद।
1: शिकार जब तक नजरों के सामने है तीर चला देना चाहिए।
2: कल सिवाय इस पिंजरे में होगा, जिंदा या मुर्दा।
3: ये हिंदवी स्वराज जवाब है ही तरश्रींची इच्छा।
4: वॉच राजा शिवाजी स्टारिंग रितेश देशमुख, संजय दत्त, अभिषेक बच्चन एंड विद्या बालन। रिलीजिंग इन सिनेमास ऑन 1st May। 98.5
5: 2 000 FM।